नमस्कार, आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुमी आयकतात एफ एम रेनबो, तशेंच 1278 किलो हर्ट्झांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एआयआर आनी म्हादय चॅनल. आयज वार शुक्रार, भारतीय सौर दीस. 9 श्रावण शके 1948 म्हळ्यारूच 31 जुलय 2026. 5:55 आनी 50 सेकंद जातात. एफ एम रेनबो सेवेच्या पयल्या सभेक आतां आमी आरंभ करता. सुप्रभात.

FM रेनबो 105.4 MHz सवारांनी 5 मिनिटं जातात. आता तुमकां सांगता आयच्या दिसा वितरपाच्या कार्यावळींची रुपरेषा.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुमी आयकतात FM रेनबो. शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार. आयज आयकुया पंडीत प्रभाकर कारेकारांच्या गायनांत राग बैरागी, तशेंच उपरांत राग सूर मल्लार तुमकां आयकपाक मेळटलो. तर आयकुया पंडीत प्रभाकर कारेकारांच्या गायनांत राग बैरागी.

ऐकबनू शास्त्रीय संगीतच्या कार्यावेळी तुम्ही ऐकत आहात पंडित प्रभाकर कारेकरांचे गायन और राग शिलो बैरागी आणि आता राग सूर मल्हार.

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावेळी नाईस्तुम्या ऐकले पंडित प्रभाकर कार्यकारणच्यो गायन और रागशिल्लो सूर मल्लार शास्त्रीय संगीताची कार्यावळ इतलेन सोपता. एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्ज. आता बरोबर 7:05 मिनटांचेर तुमकां ऐकपाक मेळटल्यो दिल्ली केंद्रावेल्यान संक्षिप्त केल्ल्यो इंग्लिशींतल्यान खबरो.

0: निशाने गृहांचो आवाज निकतस तुम्ही ऐकलो रचनाशैली बाकीबाब बोरकरांची. नमस्कार गोवा कार्यावळीन मुखार सरतना आता ऐकूया आयचो दिनविशेष.
1: दिनविशेष.

0: FM रेनबो 104.4 मेगाहर्ट्स चालू असा नमस्कार गोवा इकाऱ्यावळ ऐकबनो काय केणा भितरच बरोबर 7:25 मिनटाचेर तुमकां ऐकपाक मेळटल्यो कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो.
1: कलात्म गोय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45 मिनटांचेर
2: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15 मिनटांचेर
3: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
1: सांगता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
4: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
1: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
3: कलात्म गोय
2: आयकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
3: कलात्म गोय.
5: नमस्कार आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कबस्त बाबटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. राज्यांत प्रगत आनी परवडपी भलायकी सेवा अधिक घटमूट करताना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिवचलच्या सामुदायीक भलायकी केंद्रांत ऑपरेशन थिएटर आनी इंटरवेन्शनल लेजर वॅन्स उपचार सेवांचे उक्तावण केले. ह्या वेळार दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेट्टी, मयचे आमदार प्रवीण शेट, भलायकी सेवा संचालनालयाचे संचालक डॉ रुपा नायक, मुखेल वैजकीय अधिकारी डॉ संदेश मडकयकर, इंटरवेन्शनल लेजर वॅन्स स्पेशलिस्ट डॉ राजाराम भामरे, भलायकी अधिकारी डॉ सिद्धी कासार आनी हेर दोतोर, भलायकी अधिकारी आनी कर्मचारी हजीर आशिल्ले. भौशीक भलायकी वेवस्थेच्या माध्यमातल्यान प्रगत उपचार अधिक सुलभ करून राज्यातल्यो खासा भलायकी सेवा घटमूट करपाचे दिकेन हो उपक्रम म्हत्वाचो पावणो थारला. गोयच्या दरेक नागरिकांक दर्जेदार आनी प्रगत भलायकी सेवा सुलभ आनी परवडपा सारखी उरतली हाची खात्री करपा खातीर सरकार कटिबद्ध आसा अशें हे वेळार उलयतना डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मुखार सांगले
6: टाइम आम्ही ज्याका म्हणटा की व्हेरिकोज व्हेन्सची ट्रीटमेंट ही गव्हर्नमेंटात फ्री ऑफ कॉस्ट सुरू जाता. गोयात आयज पर्यंत लेजर व्हेरिकोज व्हेन ट्रीटमेंट ही खंयच्याच गव्हर्नमेंट हॉस्पिटलात नसली. पहिले फावटी आमच्या बिचोलेन आम्ही सुरुवात फाटल्या एका वर्सा पहिली आम्ही आमच्या कम्युनिटी हेल्थ सेंटर साखळे हांगासर ऑप्थॅल्मिक ओटी सुरू केली. ऑप्थॅल्मिक ओटी म्हणजे कॅटरेक जर कोणाक करतलो जाल्यार एक तर ताका बांबोळे वयचो पडटालो जाल्यार ताका माथा वयचो पडटालो. म्हणून एका वर्साच्या पहिली आम्ही कॅटरेक सर्जरी अलॉंग विथ रेस्टॉल सर्जरी ही स्पेशल ओटी एस्टाब्लिश केली 2 कोटी रुपया खर्च करून आमच्या साखळे कम्युनिटी हेल्थ सेंटरात. म्हाका सांगपाक खूप बरे दिसता की त्या निमित्तात 1000 लोकांनी आपली सर्जरी कंप्लीट केली साखळेच्या कम्युनिटी हेल्थ.
5: गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय हांणी गोय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 3 दिसां मेरेन मर्यादित केल्ल्यान भाजपा फुडारपणा खालच्या गोय सरकाराचेर टिका केल्या आनी मुखेल भौशीक प्रस्नांचेर जापसालदारकी टाळटा असो आरोप केलो. खण बेकारी वीज खाजगीकरण उदकाचो उणाव शेतकारांचेर संकट जमनीचे रुपांतर अशा गजालींचेर सविस्तर चर्चा करपाची गरज आसा अशें विजय सरदेसाय हांणी सांगले. वट्ट 20 दिसांचे विधानसभा अधिवेशन करपाची मागणी करीत गोंयकारांक सतावपी प्रस्नाचेर सरकारान फावो तो वादविवाद करपाची संद दिवची अशें आमदार सरदेसाय हांणी.

एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्ज चालू असा नमस्कार गोवा इकाऱ्यावर ऐकू पेनो प्रसिद्ध भारतीय सिने अभिनेत्री मुमताज हांचो आज वाढदीस 31 जुलै. 1960 आणि 1970 ह्या दशकांत तिणे आपल्या सुंदर आणि उत्कृष्ट अभिनयान हिंदी चित्रपटसृष्टी गाजयली. तिणे आपल्या कारकिर्दीची सुरुवात लहान भूमिका आणि ज्युनियर आर्टिस्ट म्हणून केली. कष्टाच्या जोराचेर तिने बॉलिवूडात स्वतःचे स्थान निर्माण केले. खिलोना ह्या फिल्मातल्या अभिनया खातीर तिका फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्रीचो पुरस्कार फावो झालो. तिचे गाजिल्ले पिक्चर दो रास्ते, अपना देश, लोफर, ब्रह्मचारी आणि राम आणि श्याम ह्या सारख्या कितलेशाच यशस्वी फिल्मांनी तिणें काम केलां. आयकुया या किणांक खिलोना ह्या फिल्मांतलें हें गीत.

एफ एम रेनबो 104 मेगाहर्ट्ज आता बरोबर 8 वरांचेर आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत केल्ले समाचार प्रभात.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्झचेर तुम्ही ऐकतात एफ एम रेनबो. सकाळची बरोबर 8:15 आणि 42 सेकंद जातात. कादरांच्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार.

कातारांची कार्यवळ ऐकपर्यंत तुमच्या सांगतानाचा एफ एम रेनबो सेवेवरवी 105.4 MHz सकाळचा वेळ बरोबर 8:29 आणि 33 सेकंद जातात. एफ एम रेनबो सेवा 105.4 MHz. स्वावाज आशिला आल्फ्रेड रोज आणि रिटा रोजांचो कार्यवळीन मुखार सरताना आता नॅफिरॉड आणि टोनी टायस.

नाचुया कुंपासार बेबदो लिस्बोवा नोशिबाक रट्टा तू आणि हाव कलंगूट आणि जायती गीता आमच्या ओटार आजूया सात ज्याचे अजरामर संगीत काळजाक हात घालपी गीत रचनाची आम्ही आजूही मुजरत याद काढतात असे नामणेचे गोयचे संगीतकार वादक गीतकार आणि फिल्म निर्माते क्रिस पेरी.

क्रिस पेरी हांचो जल्म 25 नोव्हेंबर 1928 वर्सा बोर्डा मडगांव हांगा जालो. क्रिस पेरी हांणी कोंकणी गितांनी जॅझ संगीताची वळख करून दिली. गोंयच्या गायकांनी तर तांची गीतां गायलीच, त्यान भायर हिंदी सिने इंडस्ट्रीतल्या नामणेचे गायक जशे मोहम्मद रफी, उषा उत्तोप हांकां लेगीत क्रिस पेरी हांणी कोंकणी गीतां गावपाची संद मेळून दिली.

पयले रंगीत कोंकणी फिल्म 1978 वर्सा प्रदर्शित जाल्ले भुयारांतलो मनीस हाची निर्मिती क्रिस पेरी हाणी केली, ज्या फिल्माच्या गीतांक आशा भोसले हाणी आपलो आवाज दिलो. क्रिस पेरी हाणी लागी लागी 25 वर्सा हिंदी सिने इंडस्ट्रीत सहायक संगीतकार म्हण काम केले. तांणी बाप पिंटो ह्या नावान तियात्रांनी कामां करून रंगमंच गाजयलो, तशेंच स्वताची तियात्रां लेगीत लोकां फुडें ते घेवन आयले. अशे हे अजरामर कलाकार जांकां जितले फावो आशिल्ले तितले नाव मेळना. फकत एकूच पुरस्कार उत्कृश्ट संगीतकाराचो 1974 वर्सा तांकां मेळ्ळो. कुकुरू कुकुकू, माडाचो सोरो अशी एका परस एक कातारां लोकांक दिवन लोकांचे काळीज बूंग बँग बँग करीत ते 25 जानेर 2002 वर्सा संसारक अंतरले. आनी तांच्या निमाण्या वेळार लेगीत तांचेच एक कातार आदिओ वाजोवन ह्या नामवंत कलाकाराक गोंयकारांनी जड काळजान आनी पावलान निर्माण

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. संसदेन भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2026 संमत करून राज्यसभेत मंजूर केला. ह्या कायद्यात पेपर लीक दोशींक खर ख्यास्त आनी जायत्यो महत्वाच्यो तरतुदी आसपावतात. परिक्षा प्रणाली आतां आनीक घटमूट जातली अशें सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हें विधेयक मंजूर जाल्ल्यान ताका येवकार दिला. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरात पाकिस्तानी सुरक्षा दळांनी नागरिकांचेर केल्ल्या क्रूर कारवायो उपरांत 40 परस चड लोकांक मरण आयला. राष्ट्रकुल खेळा सर्तीत भारताचो वेटलिफ्टर लवप्रीत सिंग हाणें रुप्या पदक मेळयले, जाल्यार सीमा कालीरामन हिणें बायलांच्या डिस्कस थ्रो प्रकारात काश्या पदक जोडला. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात आनी मध्य महाराष्ट्रात उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. संसदेन भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 संमत करून काल राज्यसभेत मंजूर जाले. बुधवारा लोकसभेन हे विधेयक संमत जाल्ले. ह्या कायद्यात 10 वर्सां मेरेन बंदखण, 10 कोटी रुपया मेरेन दंड, गुन्यांवकारांक मालमत्ता जप्त करप अश्यो खर ख्यास्त आनी जायत्यो महत्वाच्यो तरतुदी आसपावल्यात. केशींचो बेगोबेग निवाडो करपाची खात्री करपा खातीर दरेका राज्य सरकार आनी केंद्रशासीत प्रदेशान दिसपट्ट्या खटल्यां खातीर खाशेली फास्ट ट्रॅक न्यायालयां स्थापन करची अशें कायद्यान सांगला. ह्या विधेयकाचेर जाल्ले चर्चेक जाप दितना कार्मिक राज्यमंत्री आनी पीएमओ डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगले, हो प्रस्न देशाच्या दरेका नागरिकाचो आसा आनी दरेकल्याक तो लागू जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां की विश्वासांत घेवपा सारकी परिक्षा पद्दत तयार करपा खातीर सरकार एका फाटोफाट एक पावलां उबारता. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत व्हिडियो मेसेजींत प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की फाटल्या कांय दशकां सावन पेपर लीक जावप ही व्हड समस्या आसा आनी ताका लागून विद्यार्थ्यांचो फुडार धोक्यात पडला. हे सगळे मतींत दवरून देशभरांत राज्य आनी केंद्रांत शिक्षण आनी परिक्षा वेवस्थेंत सुदारणा करप गरजेचें जाल्ले. प्रधानमंत्र्यांनी मुखार म्हळें की संसदेन कडक कायदे तरतुदी आशिल्ले विधेयक संमत झाला.
1: दोनों सदनों ने इस कठोर कानूनों वाले प्रावधानों वाले इस बिल को पास कर दिया है. अब विश्वस्त परीक्षा पद्धति की दिशा में जाने में एक महत्वपूर्ण काम पूर्ण हुआ है. काम आगे भी चलता रहेगा. हम ऐसी परिस्थितियों को लंबे समय तक नहीं चलने देंगे. इस विश्वास के साथ साथियों, आइए हम सब मिल करके विकसित भारत के स्वप्न को पूर्ण करने के लिए कंधे से कंधा मिलाकर के चले. बहुत बहुत

0: धन्यवाद।
1: राज्यसभेत काल भौशिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 विचाराखातीर आणि मंजुरीखातीर घेतिल्ले कार्मिक भौशिक कागाळ निवारण आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी दनपारा हे विधेयक सादर केले। सकाळी 11 वरांचेर सभाघरात कामकाज सुरू जाल्या उपरांत अध्यक्ष सीपी राधाकृष्णन हांणी शून्य वर घेतले। तांणी सांगले की विधेयक सादर करपा संदर्भात डॉ जितेंद्र सिंग हांचे कडेन मेळिल्ली नोटीस तांणी स्विकारली। विधेयकाची प्रत सदस्यांक वितरित केली जेणेकरून ते तातूंत सुधारणा सुचोवंक शकतले।
2: For moving the motion of consideration of the public examination, prevention of unfair means, Amendment Bill 2026, as passed by the Lok Sabha. Today in Rajya Sabha, by grant of waiver under Rule 123 of the Rules of Procedures and Conduct of Business in Council of States, that is Rajya Sabha, accordingly a supplementary list of business for today has been issued for taking up this bill for consideration and passing.
1: लोकसभेन मंजुरी दिल्या उपरांत संसदेन राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 काल मंजूर केले। राज्यसभेन हे विधेयक बुधवाराच मंजूर केले। राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंध कायदो 1971 आनीक सुधारणा करपा खातीर घर राज्यमंत्री नित्यानंद राय हांणी हे विधेयक मांडिल्ले। वंदे मातरमाकूय जनगणमन ह्या राष्ट्रीय गीता प्रमाण कायदेशीर संरक्षण दिवपाचो ह्या कायद्याचो मुखेल हेत आसा। ह्या गुन्यांवांक 3 वर्सां मेरेन बंदखण, दंड वा दोनूय अशी ख्यास्त आसा। पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरात ह्या सप्तकाचे सुरवेक पाकिस्तानी सुरक्षा दळांनी नागरिकांचेर केल्ल्या क्रूर कारवाये उपरांत निषेध चालूच आशिल्लो आनी तातूंत 40 परस चड लोकांक मरण आयले। व्याप्त वाठारांतल्या थळाव्या अधिकाऱ्यांनी आतां मुळाव्या हक्कांची मागणी करपी बायलां आंदोलकांक लक्ष करपाक सुरवात केल्या। रावलकोण आनी मीरपूर हांगा व्हडा प्रमाणात जमिल्ल्या बायलां निदर्शकांचेर पाकिस्तानी सुरक्षा दळान फारपेट केलो। सोशल मिडियाचेर पातळिल्ल्या जायत्या व्हिडियोत कोटलीत शांततायेन निषेध रॅली वेळार पुलिसेनी गोळीबार केल्ल्यान बायलो पळटाना दिसतात। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात।
3: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
1: आता मुखावेल्यो खबरो। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी नवी दिल्लीत IASV त्रिवेणीच्या बायलांच्या नौकायान मोहिमेतल्या पंगडा कडेन संवाद सादलो आनी तांच्या असाधारण कामगिरीची आनी जिद्दीची तोखणाय केली। तांची ही यशस्वी मोहीम देशाखातीर अत्यंत अभिमानाची गजाल आसा अशें तांणी म्हळें। ह्या मोहिमेवरवीं ह्या पंगडान फकत दर्याचेरूच जैत मेळूंक ना, तर लश्करी मोहीम पार करपाच्या बायलांच्या क्षमतेर प्रश्नचिन्न उपस्थित करपी जुनाट समजुतीकूय मोडीत काढला असे ते उलयले। शारीरिक क्षमता, मानसिक कणखरपणा आणि नेतृत्व हे लिंगार निंबून नसता हे या मोहिमेन सिद्ध करून दाखवला असे त्यांनी मुखार नमूद केला।
4: इस अभियान से मैं कह सकता हूं कि केवल आपने समुद्र को ही नहीं जीता है, आपने उस सारी रूढ़ियों को भी पराजित किया है जो कभी कहती थी हमारी बेटियां ऐसे कठिन सैन्य अभियानों का हिस्सा नहीं बन सकती। आपने यह सिद्ध किया है फिजिकल कैपेबिलिटी, मेंटल टफनेस और लीडरशिप क्वालिटी किसी जेंडर की मोहताज नहीं होती।
1: नीट परीक्षेच्या मुद्द्यावेल्यान विद्यार्थ्यांनी केल्ल्या आंदोलनावेळार कथीत पोलीस कारवाईवेल्यान विरोधकांनी केल्ल्या बोवाळाक लागून लोकसभेचे कामकाज काल दनपारा 2 वरांचेर तहकूब केल्ले। सकाळी 11 वरांचेर कामकाज सुरू जाल्या उपरांत अध्यक्ष ओम बिर्ला हांणी ग्लासगोतल्या 23व्या राष्ट्रकुल खेळा सर्तीत दादल्यांच्या 100 मीटर सर्तीत भांगरा पदक जिखल्या बद्दल पॅरा एथलेटीक दिलीप गावीत हाचे आणि रुप्या पदक जोडल्या बद्दल मोहम्मद बासील हाचे अभिनंदन केले। सभाघराच्या वतीन बिर्ला हांणी देशा खातीर पदकां मेळयल्या बद्दल सगळ्या खेळगड्यांक आणि प्रशिक्षकांक परबी भेटयली।
5: 23वें राष्ट्रमंडल खेलों में श्री दिलीप गावित ने स्वर्ण तथा श्री मोहम्मद बासिल ने रजत पद जीता है। श्री मुरली शंकर ने रजत पद जीत

0: कर भारत का गौरव बढ़ाया है। मैं सदन की ओर से देश का मान बढ़ाने वाले सभी खिलाड़ियों, उनके कोच एवं टीम इंडिया को हार्दिक बधाई शुभकामनाएं देता हूं।
1: ग्लासगो चलतल्या राष्ट्रकुल खेळा सर्तीत भारताचो वेटलिफ्टर लवप्रीत सिंग हाणें काल दादल्यांच्या 110 किलो वजनी गटात रुप्या पदक जोडले, तर सीमा कालीरामन हिणें बायलांच्या डिस्कस थ्रो प्रकारात काशा पदक मेळयले. निरज चोपडा दादल्यांच्या भालोफेक सर्तीच्या निमण्या फेरये खातीर पात्र थारला. भालोफेक खेळगडो रोहित यादव आणि यशवीर सिंग हे लेगीत निमण्या फेरयेत पावल्यात. पात्रताय फेरयेत निरज 5व्या, रोहित यादव 9व्या आणि यशवीर सिंग 10व्या सुवातेर आशिल्ले. दादल्यांच्या डेकेथलॉन खेळा प्रकारात तेजस्वीन शंकर पदकाच्या सर्तीत आसा. पदक तालिकेत 110 पदकांसयत ऑस्ट्रेलिया पयले सुवातेर आसा, जाल्यार 8व्या दिसा 17 पदकांसयत भारत 10व्या सुवातेर आसा. भारताच्या हे पदकांच्या संख्येत 3 भांगरा, 10 रुपया आणि 4 काश्या पदकांचो आसपाव आसा. अझरबैजानात बाकूत काल जाल्ल्या 17 वर्सा पिराय सकयल्या संवसारीक चॅम्पियनशीप सर्तीत चलयांच्या गटात भारतीय कुस्ती खेळगडे निकिता सेहरावत हिणें रुप्या पदक जोडले, तर कामना बाबुल आणि गरिमा हांणी काश्या पदकां मेळयल्यात. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात आणि मध्य महाराष्ट्रात उटंगराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. अरुणाचल प्रदेश, उदेंत राजस्थान, कर्नाटक आणि माहे या वाठारांनी लेगीत आयज मोठ्या प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय आसा. तशेंच फुडल्या 2 ते 3 दिसांत ईशान्य भारत, पंजाब, कोकण, गोय, ओडिशा, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान वाठारांत लेगीत व्हडा प्रमाणांत पाऊस पडटलो. अंदमान आनी निकोबार जुवे, आंध्र प्रदेश, कर्नाटक, झारखंड, लक्षद्वीप, तेलंगणा, विदर्भ आनी अस्तंत मध्य प्रदेशांत वीज आनी वादळी वारे वांगडा गडगड येवपाची अदमास हवामान खात्यान उक्तायला. मजगती केरळात आयज 11 जिल्ह्यांनी एकसुरे सुवातेर घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तावन ऑरेंज अलर्ट जारी केला. फाल्यां लेगीत केरळ मात मोठ्या प्रमाणांत पाऊस पडपाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. संसदेन भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 संमत करून राज्यसभेत मंजूर केले. ह्या कायद्यात पेपर लीक दोशींक खर ख्यास्त आणि जायत्यो महत्वाच्यो तरतुदी आसपावतात. परिक्षा प्रणाली आता आणिक घटमूट जातली असे सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे विधेयक मंजूर झाल्ल्यान ताका येवकार दिला. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरात पाकिस्तानी सुरक्षा दळांनी नागरिकांचेर केल्ल्या क्रूर कारवाये उपरांत 40 परस चड लोकांक मरण आयले. राष्ट्रकुल खेळा सर्तीत भारताचो वेटलिफ्टर लवप्रीत सिंग हाणें रुप्या पदक मेळयले, जाल्यार सीमा कालीरामन हिणें बायलांच्या डिस्कस थ्रो प्रकारात काश्या पदक जोडला. आनी हवामान खात्यान आयज गुजरात आणि मध्य महाराष्ट्रात उटंगराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्स ऐकबरो तुमकां याद करून दिता आयज दनपारच्या 1 वराचेर आसतली तुमच्या खातीर लायव्ह फोनिंग कार्यावळ हॅलो डॉक्टर. आयज आमच्या बरोबर आसतल्यो सायकॅट्रिस्ट डॉक्टर तन्वी पेडणेकार हांचे कडेन उलयतले आर जे विनीत. आयचो विशय आसा तरणाट्यांक परिक्षा आनी नात्या मदलो ताण. आमचे फोन नंबर आसात 08322421285 नाजाल्यार 08322224457. परतून एकदा फोन नंबर 24212825 नाजाल्यार 22244457. विसरू नाकात आयज दनपारच्या 1 वर ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर ही लायव्ह

ऐक पेनो गीत या फिल्मा खातीर रचना आशिल्ली आनंद बक्षी हांची आनी संगीत दिल्ले कल्याणजी आनंदजी हांनी गायक मोहम्मद रफी.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.

मोहम्मद रफी हंसो आवाज निक दोस्तों में कलो छुप गया आसमान या फिल्म अतले हैं की तशीलें आई को बनो आई सुनमी सदा भार कार्यावीन आई कतात गायक कलाकार मोहम्मद रफी आंचा आवाज अतली ही गीता आई स्तंसो स्मृति दिस सकाळची बरोबर 9 जाऊन 16 मिनटं आणि 54 सेकंद जातात. आई को बनो वयाच्या 13 वर्षा जाऊन गायक मोहम्मद रफी आणि लाहोरात आपले पहिले सार्वजनिक गायन केले. 1944 त्यांनी आपल्या पार्श्वगायनाची सुरुवात केली आणि मागीर आम्ही जाणार त्यांनी हजारांनी गीतां गाऊन सगळ्यांची मना जिंकल्यात.

आज तुम्ही सदाबहार कार्यावेळी ऐकतात गायक कलाकार मोहम्मद रफी यांच्या आवाजातली ही तरेकवार गीता. तिसरी मंजिल या फिल्मातलं हे गीतशैली मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचं जोड आवाज निघतच तुम्ही ऐकलो. रचनाशैली मजरू सुलतानपुरी यांची आणि संगीत दिले आर डी बर्मन यांनी. ऐकपेनो 1950 आणि 1960 दशकात त्यांनी हिंदी संगीत जगताची एक छत्री अंमल गाजवलो. त्यांनी नौशाद, ओपी नय्यर, शंकर जयकिशन आणि एस डी बर्मन यांच्यासारख्या दिग्गज संगीतकाराबरोबर काम केले. शास्त्रीय संगीताची पकड आशिल्ल्यान ते रोमॅन्टिक गीतापासून ते देशभक्तीपर आणि दुःखाच्या गीतापर्यंत सगळ्या प्रकारच्या गीतांक न्याय दिवपाक शकले.

FM रेनबो सेवा 104 मेघर्ट्सचा सदाबहार ऐकाऱ्यावर सकाळचा वेळ ऐकूपेनो बरोबर 9 जाऊन 32 मिनिटं आणि 40 सेकंद जातात. निकतेच हे गीत तुम्ही ऐकले लव इन टोकियो ह्या फिल्मातले जे आयिल्ले 1966. संगीतकार आशिले शंकर जयकिशन आणि गीतकार हसरत जयपुरी आणि गावपी कलाकार मोहम्मद रफी. कार्यावळीन मुखार सरतना आता ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा जोड आवाज महमूद की मेहंदी या फिल्मातले हे गीत. आनंद बक्षी यांची रचना आणि लक्ष्मीकांत तारेलाल यांचे संगीत.

FM रेनबो सेवा 105.4 मेगाहर्ट्ज चालू असा सदाभहार इकाऱ्यावर ऐकपे नऊ शागिर्द या फिल्मातलं गीत निघतेच तुम्ही ऐकले. गायक कलाकार आशिले मोहम्मद रफी आणि रचना आशिली मजरू सुलतानपुरी हांची. आज तुम्ही गायक मोहम्मद रफी हांच्या आवाजातलीच ही गीतां सदाभहार कार्यावळीन ऐकतात, कारण आज त्यांचो स्मृती दीस. गायक मोहम्मद रफी हांकां तांच्या कारकिर्दीत खूबदां फिल्मफेअर पुरस्कार फावो जाले. भारत सरकारातर्फे तांकां 1967 पद्मश्री पुरस्कार फावो जालो. आयज ते आमच्या मदीं ना, पूण तांचो सुरील आवाज आयजूय आमच्या मनांत अमर आसा.

ऐकू पण लता मंगेशकर आणि मोहम्मद रफियांचा जोड आवाज निघतोच तुम्ही ऐकलो. आनंद बक्षी यांची रचनाशैली आणि संगीत दिले लक्ष्मीकांत प्यारेलाल हाणी. दो रास्ते या फिल्मातलं गीत निघतेच तुम्ही ऐकलें. तुमका याद करून दिता आज रातच्या 8:30 ते 9 मजगती सदाबहार कार्यावळीनुय तुमका ऐकपाक मेळटली गायक मोहम्मद रफी हांच्याच आवाजातली गीतां.

मोहम्मद रफी आणि पूर्णिमा हंस जोडा वाजदिकतच तुम्ही ऐकलो हम किसी से कम नहीं. या फिल्मातले हे गीत आशिले संगीतकार आशिले आर डी बर्मन आणि गीतकार मजरू सुलतानपुरी आणि सदाभार कार्यावळीतले. आता निमणे हे गीत ऐकूया जीने की राह. या फिल्मातले मोहम्मद रफी यांचा आवाज, संगीतकार असा लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि गीतकार आनंद बक्षी. या कार्यावळीतले हे निमणे गीत आज तुम्ही सदाभार कार्यावळीन पुरा ही गीतां मोहम्मद रफी यांच्या आवाजातली ऐकली. आणि अशीच गीतां तुमकां ऐकपाक मेळटली आज रातच्या 8:30 ते 9 वरांचेर सदाभार कार्यावळीन एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झ.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफएम रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स एफएम रेनबोचेर. हॅलो डॉक्टर
1: आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्सवरून श्रोते हो तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो मराठी गीतांच्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत.

जन्मासी येऊनी पहारे पंढरी, सुरेश वाडकर यांचा स्वर नुकताच आपण ऐकलात. कार्यक्रमात आता अजित कडकडे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

श्रोते हो, आपल्यासोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम. बरोबर 10:30 झालेले आहेत. हा स्वर होता बेला शेंडे यांचा आणि कार्यक्रमात आता शंकर महादेवन.

मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमात श्रोते हो हस्वर होता आशा भोसले यांचा. श्रोते हो, अपेक्षा अशी असावी जी ध्येयापर्यंत नेणारी, ध्येय असं असावं जे ती मन जगणे शिकवणारं, जगणं असं असावं जे नात्यांची कदर करणारं, आणि नाती अशी असावीत जी रोज आठवण काढण्यास भाग पाडणारी. आपल्यासोबत आहे मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे.

0: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणार भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग,
2: तरल स्पंदन जागवणार भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: सुख म्हणजे आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी।
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना।
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे हा
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत।

0: एफएम रेनबो 105.4 मेगाहर्ट्ज तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
1: एफएम रेनबो
0: संगीताची सप्तरंगी दुनिया।

अरविंद वेलिंगकरांच्या आवाजातल्या सोबीत अशी सुरुवात कोकणी सुगम संगीताच्या कार्यावळीची झाल्या आणि कार्यावळीत मुखार मधुमिता महात्मे यांच्या आवाजातले हे गीत ऐकूया. बाकी बाब बोरकर यांचे शब्द आणि त्याचबरोबर अशोक पत्की यांचे संगीत.

0: मेळपी नाटक, संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
1: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय
3: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
2: कलात्मक गोय.
4: एक म्हयनो ल्हानशा विसवा उपरांत तुमकां सगळ्यांक परत एकदां येवकार. तुमी ऐकतात 105.4 FM रेनबो. कोंकणी सुगम संगीताची कार्यावळ आतां आमी मुखार व्हरतात. 11:35 जाल्ली आसात आनी ह्या कार्यावळींत मुखावयल्या सुवातेर अशोक पत्की हांणी संगीतबद्ध केल्लें हें गीत राजय पवार हांचे शब्द आमी आयकुया निहिरा जोशी देशपांडे हांच्या आवाजांतल्यान.
5: तो दीस अजूनही याद असा, सोपूत घेतिल्लो आम्ही दोघांनी, केन्नाच सोडची ना म्हणून एकामेकांक. आणि अचकीत एक वादळ आयले, घेऊन गेले तुका म्हजे कडल्यान पैस.

पैसुल्या माळार्त्या अजून वाट पळयता तुजी, केन्ना ना केन्ना तरी झडटली ही काळी कुपां, फुलतली सगळी सपन फुलां तुजी म्हजी, केन्ना तरी केन्ना तरी।

अजूनही सपनात मजा, एक मोर सदांच असता, पावसाच्या आशेन तो फुलोन पिसारो नाचता, तुकाच सोदीत भोंवता राना मना रात आणि दीस.

2024 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2024 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणा खातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारां खातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

आणि कोकणी सुगम संगीताच्या कार्यावळीत मुखार स्वप्नील बांदोडकरांच्या आवाजातले हे गीत, अशोक पत्की हांचे संगीत आणि साईश पणंदीकर हांचे गीत.

0: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
2: कलात्मक गोय.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारांफाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

नमस्कार, या सात काय मुखेल खबरो। संसदेन भौशीक परीक्षा दुरुस्ती विधेयक 2024 संमत करून राज्यसभेत मंजूर केले। या कायद्यात पेपर लीक दोषींक खर ख्यास्त आणि जायत्यो महत्वाच्यो तरतुदी आसपावतात। परीक्षा प्रणाली आता अनेक घटमूट जातली असे सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी हे विधेयक मंजूर झाल्यान ताका येवकार दिला।

बलुचिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरांत पाकिस्तानी सुरक्षा दळांनी नागरिकांचेर केल्ल्या क्रूर कारवाये उपरांत 40 परस चड लोकांक मरण आयला. राष्ट्रकुल खेळा सर्तींत भारताचो वेटलिफ्टर लवप्रीत सिंग हाणें रुप्या पदक मेळयलें, जाल्यार सीमा कालीरामन हिणें बायलांच्या डिस्कस थ्रो प्रकारांत काश्या पदक जोडलें. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात आनी मध्य महाराष्ट्रांत उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. नीट विशयाचेर विद्यार्थ्यांच्या निषेधावेळार आरोप केल्ल्या पुलीस कारवाई सयत कितल्याशाच मुद्द्यांचेर विरोधकांनी गदारोळ केल्ल्यान राज्यसभा दिसा खातीर स्थगीत केल्या. ह्याच मुद्द्याचेर लोकसभाय दनपारा 12 वरां मेरेन स्थगीत उरतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री रक्षा सिंग आनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी आयज क्रांतिकारी शहीद उधम सिंग हांकां तांच्या हुतात्मा दिसा आर्गां ओपल्यात. ओएनजीसी म्हळ्यार तेल आनी सैमीक वायू महामंडळान कणगिणी हांगासर आपल्या एडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटांत उर्जा भारत कन्व्हेन्शन सेंटराचें उक्तावण केल्ल्यान गोंयच्या कन्व्हेन्शन आनी वेवसायीक पर्यटन मळार उर्बा मेळ्ळ्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: आमी तुमचे खातीर ओपन दवरल्यात आनी ह्या फोन लायन्सचेर तुमी कॉल करून तुमच्या प्रस्नांचे तुमी निरसन करून घेवपाक शकतात. हांव नंबर परत एकदां सांगता, 0832 हो कोड वापरून 242185 नाजाल्यार 222-4457. आयकुपेनो, आयचो आमचो विशय तरणाट्यांक परिक्षा आनी नात्यांमदलो ताण. आनी आज आमच्या हॅलो डॉक्टर ह्या कार्यावळीत आमच्या बरोबर आसात कन्सल्टंट सायकॅट्रिस्ट डॉक्टर तन्वी पेडणेकार हळदणकर. सध्या त्यो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत सायकॅट्रिस्ट म्हणून काम करतात. गोवा मॅडिकल कॉलेजींतल्यान तिणी MBBS आनी मुखार इन्स्टिट्यूट ऑफ सायकॅट्री अँड ह्युमन बिहेवियर म्हळ्यारूच IPHBतल्यान सायकॅट्री ह्या क्षेत्रांत पोस्ट ग्रॅज्युएशन पुराय केला. डॉक्टर तन्वीन गोंयांत वेगवेगळे दोतोर, आरोग्य कर्मचाऱ्यांक तशेंच शाळा, महाविद्यालयां आनी कांय संस्था खातीर मानसीक भलायकीचेर मार्गदर्शन सत्रां तिणी घेतल्यात. सध्या त्यो सायकॅट्रीक सोसायटी ऑफ गोवाच्यो जॉयंट सॅक्रेटरी जावन आसात आनी मानसीक भलायकी बद्दल समाजांत आशिल्ले गैरसमज पयस करपाचें काम त्यो सातत्यान करीत आसात. दोतोर, तुमकां आमच्या स्टुडियोन येवकार.
1: धन्यवाद.
0: दोतोर, पयलो प्रश्न पयल्यात आमी सुवातेर बेसीक प्रश्ना बरोबर सुरू करुया. तो म्हळ्यार सायकॅट्रिस्ट हो दोतोर एक्झॅक्टली हो टर्म कितें, तुमी हाका कशें सांगूं शकता?
1: सो सायकॅट्रिस्ट म्हणजे मानसीक रोग तज्ञ. मानसीक रोग तज्ञ हे साध्या सिंपल भाषेन आमी सायकॅट्रिस्टाक म्हणू शकता. आनी साध्या भाषेन जर हांवें सांगलें, युजली आमी गांवांनी जेन्ना टॉक दिवंक वता आमी म्हणटा, जशे तुमचे फिजिकल हेल्थाक दोतोर आसता तशेंच आमी तुमच्या मानसीक भलायकीचे किंवा तकलेचे दोतोर जावन आसा. आनी त्याच प्रमाणे जेन्ना आमी सायकॅट्री या मानसीक भलायकी बद्दल जेन्ना उलयता, फक्त सायकॅट्रिस्ट हो एकूच या टिमान आसना, तर तातूंत खूब कितें अदर गोश्टी आसा. म्हणजे या टिमान आनी थोडे लोक आसता, ताका आमी म्हणटा सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलर जो आसता, सायकॅट्रीक सोशल वर्कर. तशेंच वेगळेवेगळे अशे एक टीम आमची आसता, ती काम करता इन टर्म्स ऑफ मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स एज अ जॉईंट थिंग आम्ही त्यांना म्हणू शकतो.
0: राईट राईट. सो दोतोर, आजकाल जर आम्ही पळयले जाल्यार खुबशा यंग भुरग्यांक, चले किंवा चलयो, स्ट्रेसान असतात. स्ट्रेस वेगळ्या वेगळ्या प्रकारचो असू शकता. तुमच्या मते हाचे कारण किती?
1: ओके, सो जेन्ना आमी म्हणटा की आयज काल आयच्या तरणाट्यांक खूब स्ट्रेस आसा, सो हे आमी अशा तरेन हे करू शकता म्हणू शकता की आयचे जे जग आसा ते एक फास्ट पेस्ड जग आसा. हातूर एक हायपर कनेक्टेड वर्ल्ड आमी म्हणू शकता. भुरगीं कनेक्टेड आसा थ्रू वेरियस मिडिया, ऑनलायन, आनी त्या खातीर ह्या जगान वेगळी वेगळी नवीन त्यांच्या समोर स्ट्रेस आसा. पयलींच्या जनरेशनान जायना अशें नाशिल्लें, तेन्ना सुद्दां स्ट्रेस आशिल्लें. एक तूं इमेजीन करूं शकता की सपोज तूं एक टीवी स्क्रीन पळयता आनी ताच्या बरोबर एका बरोबर 5 टीवी चॅनलां आसा एन्ड यू आर ट्रायींग टू वॉच ऑल दीस चॅनल्स एट द सेम टायम एकाच वेळार, विच इज व्हेरी डिफिकल्ट. सो आमी समजू शकता की सद्याच्या तरणाट्यांक अशाच तरेन त्रास जाता. तातूंत स्कूल किंवा एकेडेमीक प्रेशर आसा, पेरेंटल एक्सपेक्टेशन्स आसा, रिलेशनशीप स्ट्रेस आसा, फॅमिलीन कितें स्ट्रेस आसूं शकता, तशेंच कॉम्पिटेटिव्ह एग्जाम तेंचे सुद्दां स्ट्रेस आसूं शकता. सो हे सगळ्या गोश्टी आनी ताज्या भितर एड ऑन म्हणून सोशल मिडिया सुद्दां एक नवीन गोष्ट एड जाला. सो हे सगळ्या गोष्टी एक वेगळ्या तरेन अटेन्शन डिमांड करता फ्रॉम द यूथ. आय हॅव टू गीव अटेन्शन टू ईच अँड एव्हरी फॅक्टर. त्या प्रत्येक फॅक्टराक कशा तरेन अटेन्शन दिवप, कशा करून सांभाळून घेवप, ह्या गोष्टीचो स्ट्रेस तांकां चड करून आसता.
0: राईट. आता म्हणजे आमच्या आयच्या विषयात परीक्षा असाच मेनली. सो परीक्षेचोय प्रेशर असता, ताची कारणां किती आणि ताका कसे आम्ही प्रिव्हेंट करू शकता भुरग्यां मध्ये?
1: ओके, सो जेव्हा आम्ही परीक्षेचो स्ट्रेस म्हणता, द फर्स्ट थिंग दॅट वी हॅव टू अंडरस्टँड की आम्ही परीक्षेक कशा तरेन एक मिनिंग किंवा महत्व दिला. जेव्हा आम्ही परीक्षा म्हणता इन इंडिया इटसेल्फ, परीक्षेक अशा तरेन महत्व असा की एक परीक्षा, एक एग्जाम इज गोईंग टू डिसाईड एव्हरीथिंग. तुझे इंटेलिजन्स कितले असा, तुझी हुशारी कितली असा, तशेंच तुझी वर्थ, सेल्फ वर्थ किंवा लायकी कशी असा, फुडें तूं सामोरे वचू शकता काय ना ही एक एग्जाम डिसाईड करता. तशेंच पेरंटाचे कशे तुजे आसा, बाबा ती बरी आसा काय ना, ते तुझ्या एग्जामीच्या रिझल्टा वयल्यान डिसाईड जाता. सोशल स्टेटस सुद्दां केन्ना केन्ना फक्त एग्जामी वयल्यान डिसाईड जाता. सो ह्या एका एग्जामीक आमी इतलो महत्व दिल्लो आसा, इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. तशेंच आतां कॉम्पिटेटिव्ह एग्जाम्स, पयलीं कशें आशिल्लें, जे कॉम्पिटिशन किंवां कंपेरिझन जाताले ते मे बी तुज्या क्लासा पुरते, मे बी तुज्या स्टेटा पुरते, शेजाऱ्या मदीं, कजना मदीं इतले. But now they are competing with lakhs of students across the country. So that competition is something, there is a stress thing.

0: आमकां चड करून जाता
1: रायट
0: रायट या
1: सो आतां एग्जामीचें म्हणजे इतलो प्रेशर आसाच आनी जेन्ना खंयच्याय भुरग्याक आमी म्हणजे एक विज्युअली आमकां कळटा की इफ ही इज अंडर प्रेशर सो म्हाका अशें विचारपाचें आसा की बॉडीचेर कितें परिणाम जातात स्ट्रेसाक लागून
0: सो पयलीं आनी एक गजाल जाणून घेवया की भुरग्याक इतलो प्रेशर जाता कित्याक आमी पयलें की दोन तीन गोश्टी पयल्या एक म्हटल्यार परिक्षेचो म्हत्व कितें जाता तो वॉट मिनींग वी आर गिवींग टू दॅट वन एग्जाम सेकंड थींग वॉज कॉम्पिटेटीव नेचर ऑफ द एग्जाम थर्ड थींग इज एक्सपेक्टेशन हातूंत आतां एक्सपेक्टेशन इज सेल्फ एक्सपेक्टेशन ऑल्सो समटायम केन्ना केन्ना भुरग्यांची प्रत्येक भुरग्याची भुरगीं ऑल भुरगे आर नॉट सेम रायट सो प्रत्येक भुरगे पांच बोटा भशेन आसा प्रत्येक भुरगे वेगळे प्रत्येक भुरग्याची क्षमता वेगळी तुजी कॅपेबिलिटी वेगळी तर केन्ना केन्ना भुरगीं स्वताचेरूच एक अनरियलिस्टीक एक्सपेक्टेशन दवरता की आय हॅव टू फुलफील दीस पर्टिक्युलर एक्सपेक्टेशन वीच इज नॉट रियलिस्टीक तेन्ना जेन्ना ते जायना देर इज डिसअपॉइंटमेंट देर इज निराशा ओके सेकंड थींग इज पेरंटल एक्सपेक्टेशन पेरंट्स सुद्दां एक तरेन एक्सपेक्ट करता हांव अशें म्हणना की तेंचें इंटेन्शन रॉंग आसता पूण केन्ना केन्ना आपणें जीं स्वप्नां पूर्ण करूंक पावना केन्ना केन्ना भुरग्यांचेर ती लादपूय सारकें जायना एक रियलिस्टीक एक्सपेक्टेशन हें आसूंक जाय भुरग्याक समजून आनी तशेंच सोसायटल एक्सपेक्टेशन मागीर सोशल मिडिया सुद्दां खूब तरेन एक वेगळ्या तरेन आमकां इफेक्ट जाता भुरग्यांक कित्याक की सोशल मिडियाचेर वेरियस स्टोरीज आसता सक्सेस स्टोरीज जावं लोक दाखयता की कशा तरेन आपूण हातूंतल्यान वयर सरलो कितें केलें सो भुरगीं तेचेर सुद्दां स्वताक कंपेर करूंक लागता सो दीज आर सम ऑफ द फॅक्टर्स वीच आर मेकींग देम स्ट्रेसफूल आतां स्ट्रेस वो सगळ्यांकूच जाता एग्जामीचो स्ट्रेस खंयचोच भुरगो असो म्हणचो ना की आपल्याक एग्जामीचो स्ट्रेस ना बट वेन दीस स्ट्रेस गोज इन टू लाँग टर्म आनी जेन्ना तेचे सिमटम्स दिसूंक लागता ते फिजिकल रित्या म्हणजे शारिरीक हेल्थाक रित्या किंवा मानसीक रित्या दिसूंक लागता तेन्ना वी हॅव टू बी लिटल कॉशियस ऑर वी हॅव टू अंडरस्टँड आमकां हे स्वता एक्सेप्ट करचें पडटलें भुरग्याक किंवा युथाक की म्हाका त्रास जाता अँड देन वी कॅन गो ऑन टू द नेक्स्ट स्टेप सो फिजिकल सिमटम्स कितें जावं शकता मोस्टली दे कॅन से की हेडएक जाता किंवा स्टमक इश्यूज जाता किंवा ते म्हणू शकता की न्हीद सारकी पडना ऑर न्हीद चड पडटा भूक कमी लागप किंवा चड लागप दीज आर सम बेजीक सिमटम मानसीक रित्या चिडचिड जावप राग येवप फोकस जावप ना कॉन्सन्ट्रेशन जावप ना मनान वेगळे विचार चलत रावप दीज आर सम ऑफ द सिमटम्स दॅट यू कॅन सी बट वॉर्निंग सायन्स दॅट वी हॅव टू लूक आफ्टर म्हणजे हे पेरंट्सांनी पळोवंक जाय भुरग्यांनूय फ्रेंडांनूय समजून घेवंक जाय आनी टिचरींनी आनी काउन्सिलरांनी लक्ष दवरूंक जाय की भुरगो ओगी ओगी रावता अलूफ रावता अशें म्हणटा की आय एम फिलींग टोटली होपलेस फुडें कांयच बरें जावचें ना आय एम नॉट गूड इनाफ जावं अशा वेळाक केन्ना केन्ना अशें जावं शकता की ते म्हणटा की म्हाका जीव नाका असो दिसता किंवा एनी टायम दे हॅव अटेम्पटेड एनी कायंड ऑफ सेल्फ हार्म दीज आर सम ऑफ द वॉर्निंग सायन्स जेचेर आमी लक्ष दवरूंक जाय
1: रायट सो दोतोर तुमकां दिसता सोशल मिडिया प्लेज अ बीग रोल इन दीस
0: येस सो आतां आमकां खबर आसा की सोशल मिडिया दीस न्यू जनरेशन वीच इज कम अप हे सोशल मिडिया बरोबरच जन्माक आयला
1: बरोबर
0: दे हॅव बीन वीथ फोन सिन्स दे हॅव ग्रोन अप तेंच्या हातीन वो पयलींच पावला आनी दे नो एवरीथींग मे बी एडल्टसांक सुद्दां जितले खबर ना तितले भुरग्यांक खबर आनी यू कॅनॉट कंट्रोल एवरीथींग पेरंट्स केन्ना केन्ना म्हणटा की आपूण तेंच्या हातींतल्यान फोन काडूंक जाय कशें करतली कितें करतली दे हॅव टू अंडरस्टँड द रिझन बिहायंड इट कित्याक आमी म्हणटा की सोशल मिडिया वायट आसा आतां सोशल मिडियाचेर जशें तुमी म्हटलें पयलीं सुद्दां की प्रत्येक जाण आपली एक स्टोरी घालता बट वॉट यू आर कंपेरिंग टू हें तुमी पळोवंक जाय तुमी तुमची जर भुरग्यांच्या म्हणजे भुरग्यांच्या पर्स्पेक्टिवांतल्यान हांवें म्हटलें यू आर कंपेरिंग युअर बिहायंड द सीन्स फुटेज विथ अ कंप्लिटली हायलायट अँड ट्रेलर ऑफ अनादर मूव अनादर पर्सन्स लायफ ओके आतां ट्रेलरान तूं आपले अपयश घालचो ना आपले वायट गोश्टी घालचो ना स्ट्रगल्स घालचो ना यू आर गोईंग टू शो द बेस्ट थिंग ओवर देअर
1: रायट
0: बट यू कॅनॉट कंपेर की तूं कितें सफर करता आनी ते कितें चल्ला तेज्या भितर कंपेरिजन जावं शकना ही पयली गजाल भुरग्यांनी समजून घेवंक जाय दुसरें म्हटल्यार खुबदा पेरंट्स येता आनी म्हणटा की दे आर युजींग अ लॉट ऑफ मोबायल ते चड यूज करता सो एग्जामी टायमार मे बी डुईंग समथींग लायक डिजिटल डिटॉक्स आमी म्हणटा म्हणजे थोड्या वेळा खातीर मोबायल कुशीक दवरप एग्जामी टायमार करप ना खुबदा भुरगीं म्हणटा इट बिकम्स डिफिकल्ट फॉर मी इट्स लायक अ डिस्ट्रॅक्शन नोटिफिकेशन्स बंद करप गरज ना की कोणें तुमचो फोटो लायक केला किंवा कोणें एक स्टोरी घातला ते प्रत्येक नोटिफिकेशन तुमी पळोवपाची गरज ना गेट रीड ऑफ द नोटिफिकेशन इफ यू आर फायंडींग इट डिफिकल्ट टू यू नो डिस्ट्रॅक्शन्स अवे करपाक त्रास जाता जाल्यार फोन काढून तुमच्या सिबलिंगा कडेन किंवा आवय कडेन दवरा आय वील टेक इट ओनली वेन आय एम डन विथ द स्टडी ओके सो दीज आर सम ऑफ द थिंग्स दॅट दे कॅन यूज इन ऑर्डर टू गेट रीड ऑफ दॅट
1: सो आतां समजा एग्जाम आसा फाल्यां

0: खंयच्या भुरग्याची आयज नॉर्मल एक कन्सर्न आसप इज ओके, बट कांय भुरगीं इतली स्ट्रेसान वतात की एक स्टेटूच तांची वेगळी जाता. सो हे कितपत नॉर्मल, कितले नॉर्मल, किंवा जर हाचेर कितें प्रिव्हेंशन आमी करू शकता?
1: सो सम अमाउंट ऑफ नर्वसनेस जशें तुवें म्हटलें, हे नर्वसनेस आमी खूब फावटी एक्सपिरियन्स केला आसतले जेन्ना तूं स्टेजीर वता, वेन यू गिवींग अ टॉक, असेंब्ली.

0: when you're giving a talk, असेंब्लीन तुझो कितें उलोवप आसता किंवां स्टेजीर तूं पर्फॉर्म करूंक वता, एका व्हडल्या ग्रुपान नव्या मनशा समोर तूं उलयता केन्नाय, तेन्ना मातशी एक हुरहूर आसप, मातशें हार्टबीट फास्ट जावप, हात बीन थंड जावप, दीस इज नॉर्मल टू सम एक्सटेंट. आफ्टर सम टायम यू आर ओके, थोड्या वेळा नंतर तुका बरें दिसता, कित्याक की दॅट इनिशियल स्टेज ऑफ नर्वसनेस दॅट इज फायन. बट जेन्ना हे कंटिन्युअस उरता, ही भय किंवा एंग्झायटी चालूच उरता, दीस रात मनान वो विचार उरता की बाबा हे कितें चल्लां ते म्हाजे कडेन सारके ना गाय, फुडें वचून कितें जातले, म्हाजे कांयच बरें जावचें ना, वो विचार उरप. तशेंच फिजिकल सिमटम्स लायक पॅनिक अटॅक, तातूंत काळीज कलकल्लेल्या भशेन जाता, ब्रीथ करपाक त्रास जाता, अशें दिसता की छातीर कोण तरी दगड दवरला, चेस्ट पेन जाता, दीज आर सम ऑफ द सिमटम्स. बट खुबदां भुरगीं आमचे कडेन येता की सांगता म्हाका पॅनिक अटॅक आसा. सो लेट्स नॉट डायग्नोज एन्ड पूट लेबल or anything. आम्ही सिमटम्स जाणून घेऊया. If you feel anything like that is happening to you, तुम्ही जाऊन वचून दोतोराक मेळात, दोतोराक ते डायग्नोज करून आणि त्याच्या भीतर मग पुढे किती करायचे ते आम्ही डिसाईड करू शकतो.
1: सो हे झाले म्हणजे दोतोराकडे वचून.
0: सो मोस्टली भुरगी हे सांगतात की जेव्हा एक्झाम हॉलान भितर सरता पळय तेन्ना आपल्याक सामकें कितें जाता, एक भय भरता. सो तातूंत एक पयलो फॅक्टर आसा, मोस्ट ऑफ द टायम वॉट स्टुडंट्स डू इज दॅट जस्ट बिफोर द सेकंड बॅली पर्यंत भायर बसून कंटिन्युअस वाचपाचें चालू आसता, ते आम्ही सगळ्यांनी सुद्दां केलां. बट कितें जाता हातूर की यू आर इन दॅट पॅनिक एट ड्रिवन स्टेट एट दॅट पॉयंट ऑफ टायम जेन्ना तूं अशें करता. सो वॅन यू एंटर द क्लासरूम दॅट पॅनिक इज गोईंग टू रिमेन, सो यू हॅव टू स्टॉप डुईंग दॅट. ओके, सेकंड थिंग इज दॅट क्लासीन वचून बसात, ब्रिदिंग एक्सरसायजीस करात. ओके, देर इज समथींग नोन एज डीप ब्रिदिंग. वॉट इट डज इज दॅट नर्वस सिस्टमाक मातशें आमच्या रिलॅक्स करता, सो दॅट ऑल दीस सिमटम्स ऑफ नर्वसनेस आर गोईंग टू गो डाऊन. सिंपल ब्रिदिंग एक्सरसायजीस आसा, नाकांतल्यान श्वास घेवप फॉर अ काउंट ऑफ फोर. ओके, long inhale through the nose for a count of 4, hold for 4 and slowly release it through the mouth for a count of 4.
1: Right.
0: Okay, so this simple breathing exercise. And one more thing that you need to do is that tujo inner monologue or tujo inner conversation tujhe kade kase asa ye khub important asa. How you talk to yourself, right? So tya pointak swatak sanga ki whatever had to be done, majhe prayatna, majhe efforts hame dille asa. आता वॉट एवर आउटकम कम्स इज नॉट इन माय हँड, आय विल रिलॅक्स, लेट द पेपर कम, आय विल राईट वॉट आय वॉन्ट.
1: एब्सोल्युटली, तुम्ही जे म्हटले जे मोस्टली आम्ही एक्झामीच्या पहिली फास्ट रिडींग करतात, एक्सेसिव्ह रिडींग, तुम्ही म्हणतात वी शुडंट डू दॅट भीतर वयच्या पहिली,
0: नॉट भीतर वयच्या पहिली, या बिकॉज त्या वेळार ते पॅनिक कसो उरता एक मायंडात, बिकॉज यू आर कंटिन्युअसली विथ दॅट अँड तू भीतर सरताना यू आर नॉट इन अ रिलॅक्स स्टेट ऑफ माइंड. दॅट इज अ रिझन वाय स्टॉप बिफोर 5 मिनिट्स अँड सिट रिलॅक्स, राहत ब्रीथ करत, सो दॅट अँड टेल युअर सेल्फ दॅट आय हॅव डन वॉट आय हॅड टू डू. आता पुढे किती जातलं ते माझ्या हातीन,
1: राईट? सो आउटकम किती येऊ शकता,
0: आउटकम किती येऊ शकता, डोंट फोकस ऑन द आउटकम, फोकस ऑन द एफर्ट दॅट यू हॅव पुट.
1: राईट. दोतर, लहानसो विसव आम्ही या खेळात घेऊया. हॅलो डॉक्टर, ह्या कार्यावळीत तुम्ही ऐकता डॉक्टर तन्वी पेडणेकार, सायकॅट्रिस्ट, आणि या खेळाक एक सोबीत असे गीत अल्फ्रेड रोज आणि रीता रोज हांच्या आवाजातल्यान तुमच्या खातीर.

0: आयकू पेनो, तुमकां सगळ्यांक परतून एकदां येवकार. 1 वर जावन 20 मिनटां जाल्लीं आसात आनी हॅलो डॉक्टर ह्या कार्यावळींत आमच्या बरोबर आज आसा डॉक्टर तन्वी पेडणेकार. दोतोर, तुमकां परत एकदां येवकार.
1: थँक्यू.
0: कार्यावळ मुखार व्हरता आसतना आतां मुखार परत एकदां एग्जामी कडेन येता. डिस्कस आमी केलें ऑलरेडी, बट देन जेन्ना आतां एक पिरियड आसता एग्जामीचो, स्टुडंट्सांक कितें अशे टिप्स तुमी दिवंक शकतले जेतून ते दे कूड कोप अप वीथ एवरीथींग दॅट इज रिलेटेड टू एग्जाम?
1: येस. सो वेन वी टॉक अबावट एग्जाम स्ट्रेस, मोस्टली वॉट इज मोस्ट डिफिकल्ट जाता कित्याक की ती लास्ट मिनीट स्टडी जाता. सो वेन यू टॉक अबावट प्रिपरेशन्स, प्रिपेरिंग फ्रॉम एटलीस्ट फ्यू डेज बिफोर ऑर फ्रॉम द बिगिनींग इज वॉट इज रिक्वायर्ड, जे मोस्टली भुरग्यांचे जायना. आनी केन्ना केन्ना

0: तेन्ना एक फूल सिलेबस पयलो की बाबा इतले पोर्शन आसा ते पळोवनूच तेंकां भंय दिसता. स्टार्टिंगची दोन पानां वाचलीं की फाटलीं पानां मेजत रावता बाबा कितले उरलां आपल्या कडेन जावचें ना वो बिलीफ येता. सो ऑलवेज डिवायड युअर पोर्शन इन टू मे बी स्मॉल सेक्शन्स.
1: ओके
0: स्मॉल सेक्शन्सां डिवायड करून आपलें टायम टेबल करा. इफ यू आर फायंडींग इट डिफिकल्ट यू कॅन टेक हेल्प ऑफ युअर टिचर. पेरंट्सां बरोबर बसून तुमी करूं शकता. दॅट कॅन हेल्प. देर इज अ मेथड कॉल्ड एज रीड रिकॉल एन्ड रिवायज. मोस्ट ऑफ द टायम हांव सदांच म्हणटा प्रत्येक भुरग्याची केपेबिलिटी वेगळी. थोड्यांक एकदां वाचले की कळटा, थोड्यांक दोनदां वाचले की कळटा. सो ऑलवेज रीड, ट्राय अँड रिकॉल, आणि मेक शुअर यू रिवायज आफ्टर वन ऑर टू डेज सो दॅट ते उरता. थोड्यांक बरोवन काढपाची सवय असता, नोट्स केले की याद उरता. थोड्यांक विज्युअल याद उरता, म्हणजे एक डायग्राम काढलो विथ डिपिक्स द एन्टायर आन्सर, तो डायग्राम पहिला तुका याद उरता. सो दीज आर सम ऑफ द थिंग्स यू कॅन डू. नोट्स काढून तू दोरू शकता, विच यू कॅन ग्लान्स थ्रू वेन इट कम्स टू एक्झाम. लास्ट मिनिट तू ते पळोवं शकता. यू डोंट हॅव टू रीड द एन्टायर चॅप्टर.
1: राईट.
0: तसेच प्रायोरिटी देऊ. देर आर सम टॉपिक्स विच आर इम्पॉर्टंट. ट्राय अँड फिनिश दोज टॉपिक फर्स्ट सो दॅट तुका ते एक बर्डन उरला की मेजर टॉपिकाचो हांवें मागीर दवरलो. ओके. आता एक गजाल असा जी एक्झामी टायमार युजली इट इज टेकन फॉर ग्रांटेड अँड दॅट इज स्लीप. नीट जी असा ही सदांच लोक रातपाळी मारपाक फुडें असता. भुरगीं सदांच दुसरे दिसा येऊन क्लासीन विचारता काल तू केन्ना कितलो वेळ न्हिदलो. हांव एक वर, हांव दोन वर, हांव तीन वर, हे भुरग्यांचे आन्सर असता. बट एक गजाल, स्लीप हे सगळ्यांत इम्पॉर्टंट असा, एस्पेशली इन टर्म्स ऑफ भुरगीं. बिकॉज एट द टायम ऑफ एग्जाम तू रातचे बसून खूब वाचता, राईट? आणि मागीर तू एक वर न्हिदता, सकाळचे उठून तू स्कुलान पावता दोन वर, तीन वर, वॉट एव्हर इट इज. बट मागीर तुका दिसता की आपण वाचिल्ले रातचे आपल्याक याद येना. वाय इज इट सो? बिकॉज स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट, नॉट ओनली फॉर आवर बॉडी टू रिस्टोर, आमची बॉडी फिजिकल हेल्थूच रिस्टोर करपाक न्ही, तर इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर आवर अदर फिचर्स ऑफ मानसिक भलायकीचे सुद्धा, जसे की मेमरी. आमची शॉर्ट टर्म मेमरी लॉंग टर्मान वचपाक लागून साध्या भाषेन सांगले तर, जाल्यार ती एक सिक्स टू मिनिमम सिक्स टू सेव्हन आवर्स. हरशी आम्ही म्हणटा आयडियल इज सेव्हन टू एट, बट फॉर स्टुडंट्स मिनिमम सिक्स टू सेव्हन आवर्स ऑफ स्लीप इज रिक्वायर्ड. आणि हे जावचे ना जर तुम्ही पहिलीच प्रिपेअर केले. यू डोंट हॅव टू स्लीप, यु नो, बी अवेक द एन्टायर नाईट. सो इफ यू प्रिपेअर बिफोर हँड, रातची बरी नीद घेतली, इट विल बी लिटल बेटर. तसेच असं की केन्ना केन्ना आम्ही म्हणता दिस स्लीप इज ऑल्सो इन ब्रेन. आमचं एक्झॉस्टेड असतं, राईट? 5% जर कम्पेअर केले, 5%च्या जे ज्यांना फोन असता, इट इज नॉट गोईंग टू टेक अप ऑल द फंक्शन्स,
1: राईट?
0: राईट. न्यू इन्फॉर्मेशन प्रोसेस करू शकना त्या वेळार फोन असं सामको जाम असता, राईट? तसंच आमचं ब्रेन असा. ब्रेन इज एक्झॉस्टेड, देन इट कॅनॉट वर्क टू इट्स फुल पोटेन्शियल. सो खूपदा भुरगीं इन्फ्लुएन्स जाता विथ, यू नो, टॉपर्स टेलिंग देअर स्टोरीज ऑन सोशल मिडिया ऑल्सो सेईंग दॅट, यू नो, आय हॅव स्टडीड फॉर 12 to 14 आवर्स रेग्युलरली. हांव सामको कांयच करनाशिल्लो, फूल वेळ हांव अभ्यासान रावतालो, त्या खातीर आपले मार्क्स अशे आयला, त्या खातीर आपलो स्कोर अशे आला. सो डोंट फॉल फॉर दॅट. युअर ब्रेन इज ऑल्सो एक तरेन ताका सुद्धा थोडो विसावो जाय पडटा. आणि त्या खातीर पोमोडोरो टेक्निक म्हणून एक असा. तातूर कशें आसा, 25 मिनटां यू गिव्ह फुल अटेन्शन.
1: कॅन यू रिपीट?
0: पोमोडोरो टेक्निक,
1: राईट? ओके.
0: सो या पोमोडोरो टेक्निकान कितें म्हणटा की 25 मिनटां तू फुल अटेन्शन आणि फुल कॉन्सन्ट्रेशनान शिक.
1: ओके.
0: ओके, नॉट डिस्ट्रॅक्टिंग एनिवेअर, सारखे कॉन्सन्ट्रेशनान शिक. आणि 5 मिनटां, फक्त 5 मिनटां यू टेक अ ब्रेक. नाव दिस ब्रेक हॅज टू बी गिल्ट फ्री ऑल्सो.
1: ओके.
0: ओके, वाय वी से गिल्ट फ्री? मोस्ट ऑफ द टायम भुरग्यांक अशें दिसता की आपणें 5 मिनटां सुद्दां ब्रेक घेतलो जाल्यार आपणें खूब वायट केलें, आपलें पोर्शन त्या खातीर उरलें ना. टेक द ब्रेक अँड गो आउट फॉर अ वॉक. मातशें भायर सरात, वॉक करात, फॅमिली बरोबर बसात, गाणें आयका, कितें तरी करा सो दॅट युअर ब्रेन इज ऑल्सो लिटल रिलॅक्स. दीस इज समथींग विच इज इम्पॉर्टंट. आणि आणि एक मेन गजाल म्हणजे की एक्झामीक इतले इम्पॉर्टन्स देऊ नाका. इट इट बिकम्स लाईफ ऑर डेथ सिच्युएशन फॉर सम स्टुडंट्स, राईट?
1: नॉट फॉर सम, सगळ्यांकूच.
0: ऑल राईट. सो भुरग्यांक अशें दिसता की ह्या एक्झामीन माझे झालं ना जाल्यार फुडें माझे कांयच बरें जावचें. तितले इम्पॉर्टन्स एक्झामीक देऊ नाका. दीस इज जस्ट वन एक्झाम. फुडें वचून खूब ऑप्शन आसा. ते म्हणटात न्ही आल्फाबेट्स 26 आसा. प्लॅन ए वर्क जावना जाल्यार बी सी डी भरपूर आसा. लर्न फ्रॉम युअर मिस्टेक. ह्या एक्झामीक माझे कितें चुकले, खंय आपूण कमी पडले, खंयच्या पोर्शनाक हांवें सारखे लक्ष दिवं ना, मे बी नेक्स्ट एक्झाम आय कॅन फोकस ऑन दॅट.
1: ओके,
0: सो दीज आर सम ऑफ द टिप्स दॅट दे कॅन गो अहेड.
1: एक एकदा कितें जाता की म्हणजे आता इवन दो इफ एक स्टुडंट सगळे फॉलो करून एक्झामीच्या आदले दिसा पावता, पण त्यांना सुद्धा त्याचे सगळे झाले असता, बट स्टील ही फील्स अ नीड टू, यु नो, रातचे लेट पर्यंत राहून ती एंग्झायटी टॅकल कशी करतले?
0: सो द थिंग इज दॅट ही एंग्झायटी मनाची हुरहुर ही खूप जणांक असता की आय हॅव स्टडीड एव्हरीथिंग बट स्टील आय फील लाईक आय एम गोईंग टू फगेट एव्हरीथिंग.

0: ही खूब भुरगे येवन सांगता ऑल्दो दे आर व्हेरी गूड इन स्टडीज तेंचे मार्क्सूय अव्वल येता कोणूच तेंकां प्रेशरूय दिना बट स्वता तेंच्या मनान तो एक भंय आसा प्रेशर आसता सो मे बी दे कॅन टॉक टू द काउन्सिलर्स तेंचे कडेन उलोवंक शकता की मनान कितें भंय आसा कशा तरेन तुमी विचार तुमचे चेंज करूं शकता स्वताक सांगून दिवप अफर्मेशन्स दिवप की आय हॅव स्टडीज आय नो एन्ड हांव फाल्यां बऱ्या तरेन करतलें दीस वील टेक टायम एका गोष्टीन हें जावं शकना टॉक टू युअर पेरंट्स सीट विथ युअर पेरंट्स तेंचे कडेन उलय सिबलिंगा कडेन उलय आनी केन्ना केन्ना एक रिअश्युरन्स फ्रॉम अ ट्रस्टेड पर्सन कॅन रिलीव युअर एंग्जायटी जेन्ना एक पेरंट सांगता बाबा तूं हें केलां तुजें जातलें डोंट वरी सो इवन सम कायंड ऑफ रिअश्युरन्स लायक दॅट कॅन हेल्प देम रिलॅक्स अ बीट ओके बट इट इज अ लाँग टर्म प्रोसेस हेजेर तेंकां काम करचें पडटलें बिकॉज दे ऑल्सो नो आय हॅव स्टडीड बट स्टील आय एम फिलींग फियरफूल सो दे वील हॅव टू वर्क ऑन दॅट
1: सो कांय विद्यार्थ्यांक अशें दिसता आतां जेन्ना मार्क्स कमी पडटा म्हणजे धाकट्या एग्जामी ज्यो इंटरनल एग्जाम्स न्ही ज्यो मेजर एग्जाम्स आसता थंय मार्क्स कमी पडले आतां सगळे सोंपले हाचेर कितें एग्जॅक्टली तुमी सांगूंक शकता
0: सो खूबदा भुरगे अशें म्हणून येता की लो मार्क्स पडले म्हणजे म्हाजे फूल लायफ सोंपले जाले काबार आनी आतां कांयच जावंक शकना अशें तेंकां दिसता आनी एक्चुली केन्ना केन्ना एग्जामीकून चड प्रेशर आसता तो रिजल्टाचो आसता रिजल्टा पयलीं भुरगीं सामकी भिल्ली आसता कितें येतलें कितें जातलें सगळें फ्लॅशबॅक येवंक लागता की हांवें हें आन्सर सारकें करूं नाशिल्लें किंवां अशें जाल्लें बट दे हॅव टू दे हॅव टू रिमेंबर दॅट एक एग्जाम इज नॉट इक्वल टू युअर आयडेंटिटी तुजी आयडेंटिटी तातूंत जायना तुजी लायकी तातूंत डिस्क्रायब जायना इट इज नॉट युअर वर्थ ही जस्ट एक एग्जाम आसा ही सुद्दां बरी जाली ना जाल्यार फुडें वचून ऑप्शन्स आसा आनी हे केन्ना केन्ना आमी फुडें वचून पेरंट्सा बद्दलूय उलोवया आनी बट केन्ना केन्ना पेरंट्स जेन्ना तेंकां सांगता की जाता अशें केन्ना केन्ना डेफिनेटली युअर फिलींग अपसेट बट वी कॅन वर्क टुवर्ड्स इट वी कॅन हेल्प यू विथ दॅट ओके
1: रायट दोतोर एग्जामीचे आम्ही डिस्कस केले आमचो आयचो टॉपिक रिलेशनशिपूय आसा लेट्स कम टू दॅट आता रिलेशनशिप्स जेन्ना म्हणटा तेन्ना तातूंतूय स्ट्रेस कांय जाणांक आसता तो तांकां त्रासदायक जावं शकता तर तो स्ट्रेस कसो मेंटेन करप ऑफकोर्स ब्रेकअप्स आसाच बट बिफोर दॅट जेन्ना रिलेशनशीप आसता
0: ओके सो आतांच्या काळांतले जर रिलेशनशिप्सा बद्दल आमी उलोवपाक स्टार्ट केले देर आर डिफरंट थिंग्स इन टू दॅट ओके जशी पयली रिलेशनशिप्स आसताली तशीच आतां आसा अशें हांव म्हणू शकना बिकॉज नाव देर आर डिफरंट टायप्स ऑफ रिलेशनशीप देर इज सिच्युएशनशीप देर इज ऑर्बिटींग बँचींग नांवां इतलीं आसा की आयज ती कंप्लीट जावची ना एक एका बद्दल हांव उलयतां सो देर इज समथींग कॉल्ड अ सिच्युएशनशीप तातूंत अशें आसा की बोथ द पार्टनर्स आर नॉट कमिटींग एन्टायरली टू द रिलेशनशीप रायट ओके सो ते कमिटमेंट अशें दाखयना दे आर इन रिलेशनशीप बट नॉट कमिटेड इनफ ना वॉट हॅपन्स इन सच कायंड ऑफ रिलेशनशिप्स इज दॅट एक पार्टनर असो फील जावं ताका अशें फील जावं शकता की आय वॉन्ट समथींग मोर फ्रॉम दॅट रिलेशनशीप म्हाका कमिटमेंट जाय म्हाका मातशें चड गोश्टी जाय ह्या रिलेशनशीप माय एक्सपेक्टेशन्स आर मोर मोस्ट ऑफ द टायम पीपल डोंट कम्युनिकेट खंयच्याय रिलेशनशिपाक एक क्लियर कम्युनिकेशन खूब इम्पॉर्टंट आसा सो कम्युनिकेटींग वॉट यू एक्सपेक्ट फ्रॉम द रिलेशनशीप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सो दुसऱ्या मनशाक सांगून दिवप की बाबा दीस इज द थिंग आय एम एक्सपेक्टींग दीस इज समथींग इफ आय एम नॉट गेटींग इन दीस रिलेशनशीप म्युच्युअली तातूंतल्यान ब्रेकअप जावप एक गजाल आसा आतां दुसरी गजाल तुवें म्हटलें की जेन्ना एक ब्रेकअप जाता प्रॉपर तेन्ना खंय ना खंय वायट दिसता रायट सो ब्रेकअप आमी म्हणू शकता इट्स लायक एन अर्थक्वेक धाकटो अर्थक्वेक कसो लायफान तुमच्या जाता
1: आनी तो जेन्ना जाता तेन्ना मोस्ट ऑफ आतां स्टुडंट जर आसत जाल्यार तो तेज्या अकॅडमिक्सान कमी पडटलो कामांक जर कोण मनीस आसत जाल्यार थंय कमी पडटलो इवन बाकीच्या लोकां कडेन उलोवपाक वचचो ना असो म्हणजे स्वता डिप्रेशनान गेला अशें तो डेपिक्ट करून दाखयतलो सो वॉट अबाउट दॅट
0: सो जेन्ना ब्रेकअप जाता इट इज लायक लुजींग अ पर्सन रायट जेन्ना आमच्या लायफांतलो एक महत्वाचो मनीस वता तेन्ना जे फील जाता सेम हॅपन्स इन ब्रेकअप यू आर लुजींग अ पर्सन रायट सो ग्रीफ वो एक रिस्पॉन्स आसा टू लुजींग समवन इम्पॉर्टंट फ्रॉम युअर लायफ सो तातूंत वेगळेवेगळे स्टेजीस आसता पयली मनीस डिनायलान वता मागीर ताका राग येता अशें कित्याक जालें मागीर तो बार्गेन करूंक सोदता मागीर तो डिप्रेशनान वता आनी मागीर ताका खंय वचून एक एक्सेप्टन्स मेळटा आतां प्रत्येक मनशाची टायमलायन टू गो थ्रू दीस पर्टिक्युलर लॉस इज डिफरंट प्रत्येक मनीस वेगळ्या तरेन भायर सरतलो सो दीस ग्रीफ पिरियड समवॉट इज ओके नॉर्मल तू पहिली रडटलो, तुका वायट दिसतले, देन यू वील फील एंग्री, वायट डीड दीस हॅपन, डीड आय डू समथींग रॉंग, माझे किरे चुकले काय, ताजे किरे चुकले काय, ऑल दीस थिंग्स वीर

0: गो ऑन, बट अल्टिमेटली खंय वचून एक्सेप्टन्स येतले.
1: ओके
0: बट एट दीस पॉयंट ऑफ टायम जर तुमचे कडेन जायना जाल्यार सुद्दां इट इज इम्पॉर्टंट टू टॉक टू समन. तुवें जशें म्हटलें की यू लूज इंट्रस्ट, फोकस करूंक जायना स्टडीन, केन्ना केन्ना अशें दिसता की कोणा कडेन उलोवपूच ना, एकटें रावप. सो वॉट आय वॉन्ट टू टॅल द यूथ इज दॅट दीस इज द वर्स्ट वे ऑफ कोपींग. जर तुमचे कडेन जायना जाल्यार सुद्दां प्लीज टॉक टू समन, टॉक टू समन हू कॅन अंडरस्टँड यू. मोस्ट ऑफ द टायम्स दे वील से दॅट पेरंट्स आर नॉट गोईंग टू अंडरस्टँड. फॉर दॅम इट्स लायक रिलेशनशीप कित्याक जाय तुका, आतां तुजो अभ्यासाचो टायम, तुवें अभ्यास करूंक जाय, सो दे आर नॉट अंडरस्टँडींग. देन यू कॅन टॉक टू मे बी अ काउन्सिलर, मे बी अ फ्रेंड. एन्ड जर तुमकां दिसता की तुमी कोणाच कडेन उलोवंक शकना, आमची एक हेल्पलायन आसा, ताका आमी टेलिमानस हेल्पलायन म्हणटा.
1: ओके
0: ओके वीच इज अवेलेबल इन गोवा ऑल्सो 24/7, 24 वरां, आठवड्याचे 7 दीस ही अवेलेबल आसता. गोंयचे काउन्सिलर्स दुसऱ्या सायडीन बशिल्ले आसा. ह्या टोल फ्री नंबराचेर फक्त रिलेशनशीप अशें न्ही, म्हणणा हांव, एनी स्ट्रेस, इवन टर्म्स ऑफ एग्जाम स्ट्रेस, तुमी ह्या नंबराचेर कॉल करूं शकता. नंबर जावन आसा 14416.
1: सो ही एक अशी हेल्पलायन जंय तुम्ही हेल्प सीक करू शकता.
0: येस, सो काउन्सिलर्स आसा ते तुमकां फोनार काउन्सिलींग दितले. तांकां जर अशें दिसलें की तुमचे प्रॉब्लम हे काउन्सिलिंगा पुरते सॉल्व जावचे ना, दे वील एडवायज यू वेर टू गो इन विच गव्हर्मेंट फेसिलिटी, खंय वचून तुमी सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलरा कडेन उलोवंक शकता, ह्या बद्दल सुद्दां तुमकां गायड करतले.
1: आनी ह्याचेर म्हणजे जे फुडल्या सायडीन लोक आसतात ते सामके ओपन असतात, लाईक दे कॅन आन्सर एनीथिंग.
0: अँड देर इज कॉन्फिडेन्शियलिटी ऑल्सो. इफ यू डोंट वॉन्ट टू रिलीज, तुका जर आपलें नाव सांगपाचें ना, तूं म्हणू शकता की म्हाका म्हजें नाव बीन रिवील करपाचें ना. दे वील आस्क यू ऑफकोर्स नाव आनी एरिया, इतलेंच विचारतले. बट देन यू कॅन से की म्हाका म्हजें नाव सांगपाचें ना, आय कॅन टॅल यू माय एज आनी हें सांगू शकता. दीज आर द प्रॉब्लम्स आय एम गोईंग थ्रू. द काउन्सिलर इज गोईंग टू काउन्सिल ओव्हर द फोन, सांगतले की तू कितें करूं शकता टू गेट रीड ऑफ दीस फिलिंग्स एन ऑल ऑफ दॅट. आनी तांकां जर दिसलें जायना, दे वील रिफर यू टू द सायकॅट्रिस्ट फ्रॉम द गव्हर्मेंट फेसिलिटी.
1: तुम्ही एक म्हटलें की जेन्ना प्रॉब्लम जाता तेन्ना यू हॅव टू टॉक टू समवन.
0: येस,
1: चडशे फावट दीस इज मोस्टली मेन जे म्हणटा की वी वील नॉट शेअर विथ एनी वन, आमी ते सप्रेस करून दवरतले. ताचेर
0: सो मोस्ट ऑफ द टायम ब्रेव फेस दाखोवप, इवन इन टर्म्स ऑफ रिलेशनशीप जेन्ना ब्रेकअप जाता, जशें तुवें म्हटलें मर्द को दर्द नाही होता, हे सगळे लोक म्हणटा. सो दॅट इज टेकन इन द लिटरल टर्म्स. आनी लोक अशें म्हणटा की विकनेस दाखोवंक जायना, दादल्यांनी रडप ना, दादले स्ट्रॉंग आसूंक जाय. बट हे एकदम रॉंग गजाल आसा, बिकॉज ईच वन ऑफ अस इज ह्युमन, वेदर इट इज मेल, फिमेल ऑर द थर्ड जेंडर. सगळ्यांक एक आमी मनशात आसा आनी सगळ्यांक इमोशन्स हे आसात. इमोशन्स असल्या कारणान ते भायर सरतलेच. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मेन ऑल्सो टू अंडरस्टँड दॅट दे कॅन बी वल्नरेबल. इफ यू फील दॅट यू कॅनॉट बी वल्नरेबल इन फ्रंट ऑफ एव्हरी वन, दॅट्स वाय आय गिव्हन दिस हेल्पलायन नंबर 1-4-4-1-0 हो नंबर आसा. ह्या नंबराचेर गव्हर्मेंट हेल्पलायन आसा, तुमी केन्नाय कॉल करू शकता.
1: राईट, खूप डिटेल अशी कॉन्वर्सेशन झाली डॉक्टर. या खिणाक आमी आणि एक लहानसो ब्रेक घेऊया. एलन कॉस्ता हांच्या आवाजातले हे गीत तुमकां आयकुपाक दिता आनी कांय खिणांत कांय वेळा उपरांत परतून एकदां हॅलो डॉक्टर ही कार्यावळ आमी तुमचे खातीर घेवन येतात. आयकत रावात 105.4 FM रेनबो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चान सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणा

0: उमेददीपक आणि शिक्षण, रोजगार, नव उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: आमच्या सगळ्या ऐकप्यांक परतून एकदा येवकार. तुम्ही ऐकतात 105.4 FM रेनबो हॅलो डॉक्टर ही कार्यावळ आम्ही तुमच्या खातीर घेऊन आयल्यात. डॉक्टर तन्वी पेडणेकर तुमका परत एकदा येवकार. दोतोर आमी आत्ताच ब्रेकअप रिलेटेड गोष्टी डिस्कस केल्यो. आता किती जाता आयच्या काळात AI हो खूप कॉमन झाला आणि तुम्ही जसे एक हेल्पलाईन सांगली ते आता खूपशा भुरग्यांक खबर असचे ना, बट इन द सेम प्लेस तीच भुरगी त्या AI बॉटाकडे आपले जे क्वेरीज असा किंवा जे फिलिंग्स असा ते शेअर करता, ताजेर तुम्ही उलयात.
2: सो हे खूप कॉमन झालं आयच्या काळात की किती जाता भुरग्यांक असे दिसता की हे जे AI चॅटबॉट असा तातूर खंयचेय तुगे ओके AI चॅटबॉटाकडे आपण जर उलयले तो चॅटबॉट माका जज करना, माका समजून घेता. ओके इट इज एम्पथेटिक, इट इज व्हेरी कम्पॅशनेट. ज्या तरेन त्यांचे उत्तर येतात ते सुद्धा खूप बरे असतात. इट इज प्रेझेंट ऑन द टीप ऑफ माय फिंगर. हांव केन्नाय ताजे कडेन उलोवं शकता. ओके आणि क्विक रिस्पॉन्स जाता. आय डोंट हॅव टू वेट, लाईक अपॉइंटमेंट घेऊची गरज ना आणि किती करपाची गरज ना. इट इज व्हेरी क्विक अँड इट गिव्ह्स मी सोल्युशन्स ऑल्सो. बट हेका दोन सायडीन गोष्टी असा, लाईक एव्हरी इट्स लाईक डबल एज स्वॉर्ड म्हणता पण तसे आम्ही असे म्हणू शकना की एव्हरी टाईम इट इज गोईंग टू बी ऑथेंटिक रिस्पॉन्स. देर आर सम स्टडीज विच हॅव शोन की केन्ना केन्ना चॅटबॉटान असे सुद्धा रिस्पॉन्स दिले असा जे भुरग्यांक वाईट तरेन सुद्धा हार्म झाले असा बिकॉज ऑफ दॅट. सो वी कॅनॉट कम्प्लिटली रिलाय. कितले झाला तो AI म्हणजे एक कम्प्युटर असा, राईट? आणि ह्युमन एक टच असता. एक मनशा बरोबर जेव्हा तो उलयता दॅट काइंड ऑफ कनेक्शन, दॅट काइंड ऑफ रेपो विच फॉर्म्स विथ द ह्युमन, दॅट इज कम्प्लिटली डिफरंट. नाव चॅटबॉटाकडे जेव्हा तो उलयता इट इज नॉट गोईंग टू सी युअर टियर्स, इट इज नॉट गोईंग टू वॉट इमोशन्स तुका किती फील जाता ते एक्झॅक्टली केन्नाच तो वर्डान घालू शकना. बट जेव्हा एक तो मनशा बरोबर बसता आणि उलयता ही अंडरस्टँड वॉट इज गोईंग ऑन तुझ्या माइंडान, तुझ्या मनान, तुझ्या लायफान किती चालला ते अंडरस्टँड करून तुका बऱ्या तरेन गाईड करू शकता. सो आय फील यू कॅन टॉक टू द चॅटबॉट बट डोंट टेक एव्हरी स्टेप. आमच्याकडे काउन्सिलर्स, हेल्पलाईन सगळे अवेलेबल असा. जस्ट मेक द राईट मूव. तुम्ही तुमच्या फॅमिलीतल्या कोणाकडे उलो शकता, दे कॅन हेल्प यू आउट. तुमका जर दिसता की आपण वचू शकना ते लोक मला जज करतले, एक ट्रस्टेड पर्सन कोण ना कोण लाईफान असता त्यांच्याकडे उलया. टेक द हेल्प अँड गो अँड व्हिजिट अ काउन्सिलर ऑर जस्ट टॉक टू द हेल्पलाईन दॅट आय हॅव सेड अर्लियर.
1: राईट. दोतोर एक एकदा किती जाता काय रिलेशनशिप्स खूप वर्षा म्हणजे 8-10 वर्षा किंवा काय रिलेशनशिप्स असतात जी विदीन 1-2 इयर्स तुटून वयता, पण तातूंतल्यान आम्ही त्यांचे कनेक्शन म्हणजे त्या दोन पार्टनरांचे कनेक्शन जज केन्ना करू शकना. आता जेव्हा ब्रेकअप जाता या लोकांचो त्यांना स्वतःक हर्ट करपाची एक हे असता, फिलिंग येता किंवा थोडे सुसायडल थॉट्स येतात किंवा करताय बी सुसायड थोडे. सो ताचेर ते कसे प्रिव्हेंट करू शकता आम्ही?
2: एक बरी गजाल म्हटली तुवें विनीत की यू कॅनॉट कम्पेर एक 8 वर्सांचे रिलेशन किंवा एक 2 वर्सांचे रिलेशन ऑर वॉट एव्हर इट इज, बिकॉज त्यांच्या खातीर, त्या युथा खातीर, त्या तरणाट्या भुरग्या खातीर, फॉर बोथ द पार्टनर्स द कनेक्शन वॉज रियल, द बॉन्ड वॉज रियल. सो यू कॅनॉट कम्पेर. तू असे म्हणाल की तुझे बेस्टे रिलेशनशिप त्याचे किती तू टेन्शन घेऊन बसला, यू कॅनॉट सी दॅट. एक बॉन्ड फॉर्म झाला, एक कनेक्शन फॉर्म झाले, तू त्या मनशाकडे दिस रात उलयता विथ युअर व्हॉट्सॲप चॅट किती करता. ॲट द सेम टाईम

0: मनीस जेन्ना वता यू हॅव दॅट वॉयड इन युअर लाईफ सडनली एक तो मनीस नाच जाता आनी एम्प्टी जाता सो एट दॅट पॉईंट ऑफ टायम खूपदा भुरग्यांक एक अशी विचार येता की हे ना म्हणजे कांयच ना जसे आम्ही एक्झामी बद्दल सुद्धा उदळ उरलेले की हे गेले दीस एक्झाम इज गॉन दॅट मिन्स एव्हरीथिंग इज ओव्हर दॅट इज हाव द इम्पॉर्टन्स इज गिवन सो पहिली म्हटल्यार या तरणाट्या भुरग्यांनी हे जाणून घेवचे पडटले की यू आर नॉट डिफाईन्ड बाय दीस रिलेशनशीप यू आर स्टील एक्सप्लोरिंग तुझ्या फुडें तुझे फूल लाईफ असा आय अंडरस्टँड तुमकां त्रास झाला हे कम्प्लिटली अंडरस्टँड जाता बट वी हॅव टू अंडरस्टँड वेदर या रिलेशनशिपाक खरेंच फुडें फ्युचर आशिल्लें काय ना जे झालें ते बरें जालें काय वायट जालें कित्याक लागून जालें आनी कॅन वी रियली फोर्स द अदर पर्सन टू बी वीथ अस ते आम्ही करू शकणार राईट वी कॅनॉट फोर्स समवन टू बी इन रिलेशनशीप विथ अस इफ द अदर पर्सन हॅज सेट नो वी हॅव टू रिस्पेक्ट दॅट ॲट द सेम टाईम त्या वेळाचेर स्वतःचेर फोकस करप चड इम्पॉर्टंट खूपदा भुरगीं अशी करता की दे स्टार्ट स्टॉकिंग द सोशल मिडिया ऑफ द पार्टनर ते आता किती करता काय किती स्टोरी घातला खं वता पण ते भोवपाक गेले मला सांगू सुद्धा ना आता माझ्याकडे उलयना ऑर देर इज समटाईम दिस फेज वेरीन दे से दॅट वी आर गोईंग टू बी फ्रेंड्स
1: राईट
0: विच ऑल्सो समटाईम्स डझंट वर्क लाईक मोस्ट ऑफ द केसेस जे आम्ही पळता जेव्हा भुरगे आमच्याकडे येतात की वी आर ट्राईंग टू बी फ्रेंड्स बट देन द वन पार्टनर हू इज स्टील होपफुल विल स्टील आस्क अँड फ्रॉम युअर साईड यू हॅव सेट नो सो ह्यो गजाली सुद्धा केन्ना केन्ना जाता सो यू हॅव टू टेक अ स्टँड फॉर युअर सेल्फ की तुका फ्युचरान किती जाय वॉट आर यू लुकिंग एट युअर सेल्फ इन अनदर टू ऑर थ्री इयर्स तू खं पळता स्वतःक विथ द सेम पर्सन ऑर यू आर लुकिंग एट युअर ओन ग्रोथ ऑल्सो सो डोंट मेक की तुझी लाईफ फक्त हे रिलेशनशीप असा तू स्वतः सुद्धा एक्झिस्टिंग असा तुझे लाईफ असा करिअर असा तुझी स्वतःची फॅमिली असा एनी टाईम यू गेट एनी थॉट लाईक दॅट स्पीक टू समवन बिकॉज किती जाता जे आम्ही घोड्याची नाळ हे म्हणता पण घोड्याक दोन्ही साईडीन लायले असतात यू टेन टू सी इन वन पर्स्पेक्टिव्ह वेन यू टॉक टू समवन दे टेल यू अनदर पर्स्पेक्टिव्ह त्या खातीर आम्ही म्हणता की उलयात वेंट करात एक आउटलेट दियात बिकॉज तू एकटो राहून जर तेच चितत रावलो यू टेन टू थिंक इन दॅट पर्स्पेक्टिव्ह ओनली जेव्हा तू दुसऱ्या मनशाकडे उलयता तो तुका सांगून देता बाबा हे एकूच ना तुझी फॅमिली असा तुझ्या नंतर इफ यू आर थिंकिंग ऑफ समथिंग लाईक दॅट ओके आणि तरी सुद्धा जर एनी वन हू इज टॉकिंग टू दॅट पर्सन हू इज फिलिंग सुसायडल त्या मनशाक दिसता की माझे उलोवन तर जावचे ना बिकॉज दीस इज वन ऑफ द सिरियस थिंग्स राईट प्लीज मेक देम गो टू लाईक अकंपनी देम त्यांना खं तरी काउन्सिलराकडे वरा किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलात आमची एव्हरीडे ओपीडी असता म्हापशा 34 नंबर ओपीडीचेर ओके एव्हरीडे सायकॅट्रिस्ट अवेलेबल असा आमच्याकडे काउन्सिलर्स अवेलेबल असा थंय तुम्ही येऊ शकता जर त्यांना दिसता की आपण वचू शकना हा सदांच फकणांनी लोकांना म्हणता की लोकांना दिसता की आमका शिंगा असा सायकॅट्रिस्टाक की लोक आमच्याकडे येऊन भिता बट तसे ना वी विल ट्राय अँड अंडरस्टँड युअर सिच्युएशन आम्ही हेल्प करू शकता आमच्याकडे येऊन मेळात तो एक स्टिग्मा लोकांच्या मनात की सायकॅट्रिस्टाकडे वचप हे एक वाईट गजल सायकॅट्रिस्टाकडे वचप ना तुका मेंटल म्हणतो कोणी व स्टिग्मा खं ना खं कमी जाऊक जाय आणि ते त्यांनाच जातले जेव्हा अवेअरनेस जाय तितलो जातलो आणि युथामध्ये आता हा म्हणता खूप अवेअरनेस असा दे नो दीस थिंग्स की मेंटल हेल्थ इश्यूज आर देअर बट ओनली थिंग दे हॅव टू कम फॉरवर्ड दॅट इज वॉट वी हॅव टू फोकस ऑन
1: डू यू ऑल्सो बिलीव की काय लोक आता स्वतःक हांवें जसे म्हटले म्हणजे कोणाकडे शेअर करपाक वचना स्वतःच जर ते कोप करूंक वतले जाल्यार दे विल देन स्टार्ट डूम स्क्रोलिंग किंवा वॉचिंग मुव्हीज हे ते सो तुमकां किती दिसता ते कितपत सारखे असा
0: ओके दॅट इज ऑल्सो राईट सी वन थिंग आय ऑलवेज से मेंटल हेल्थ किंवा स्ट्रेस मॅनेजमेंटान फर्स्ट स्टेप इज एक्सेप्टन्स तू हे एक्सेप्ट करप की हांव स्ट्रेस्ड असा राईट आता तुवें म्हटलें की हांव कोप करपाक ट्राय करता हांव स्ट्रॉंग असा एज यू सेड मॅन आर ऑलवेज स्ट्रॉंग दे वॉन्ट टू बी स्ट्रॉंग आनी ते म्हणटा की ना हांव हातूंतल्यान भायर सरतलो हांव कोणाकडे उलोवचो ना हांव स्वतः भायर सरतलो बट देन डूम स्क्रोलिंग स्टार्ट्स अँड नाव सोशल मिडिया इज सच की तू जर रिलेशनशीप इश्युजाचे कितें तरी उलयता सुद्दा जाल्यार युअर फोन इज लिसनिंग
1: बरोबर
0: यू स्टार्ट गेटिंग रिल्स लायक दॅट एक आयले की तेज्या नंतर तू एक रील जर चड वेळ पळयता तसलेच तुका अनेक रील आयले तातूंत तुजे जे ऑलरेडी कितें विचार आसा ते बिलीव्स जाता आनी तुका अशें दिसता की ना तेच सारके पटूंक लागता राईट सो डूम स्क्रोलिंग किंवा मुव्हीज पॉप अँड बिईंग इन दॅट स्टेट ओनली इज नॉट गोईंग टू हेल्प यू आयसोलेशनान वचून केन्नाच मनशाक हेल्प जावं शकना अँड दॅट यू नीड टू एक्सेप्ट फर्स्ट प्रत्येक यूथ जो आयज ही गजाल ऐकत हांव तांकां सांगूंक सोदता की अंडरस्टँड दॅट स्ट्रेस कॅन हॅपन टू एनी वन रिलेशनशीप स्ट्रेस इज ऑल्सो अ स्ट्रेस आमकां खूप भुरगीं येता अँड आय एम व्हेरी हॅप्पी दॅट दे आर कमिंग आउट अँड रिचिंग आउट टू अस सो तुमकां जर अशें दिसता की जस्ट आयसोलेटेड राहून ही गजाल सॉल्व जावं शकता ती जावं शकना

0: हेल्प घ्यात,
1: बरोबर
0: हेल्प विचारप हे वीकनेस नी. प्लीज कम आउट एंड रीच आउट टू द सायकॅट्रिस्ट ऑर काउन्सिलर्स.
1: राईट. आणि आता जेव्हा भुरग्यांचे ब्रेकअप जाता किंवा सो इफ दे आर मॅरीड मागीर सेपरेशनाचेर येता, सो इन दीस केस पेरंट्सांक कितें सल्लो दिवपाक शकता तुमी?
0: ओके, सी इफ आय टॉक अबाउट यंग ऑर यूथ रिलेशनशिप्स, मोस्ट ऑफ द टायम्स जर पेरंट्सांक एक तो बिकॉज आताचे वर्ल्ड आसा ते सामके हायपर कनेक्टेड वर्ल्ड आमी म्हटले, राईट, हातूर मोबायल हे ते सगळे आसा. सो देर इज अ जनरेशन गॅप विच इज देर बिटवीन द पेरंट्स अँड द वे दीस न्यू जनरेशन इज ग्रोईंग अप.
1: राईट राईट.
0: नाव आताचे जे पेरंट्स आसा पळय, हांव तेंका सल्लो दिवंक सोदता की यू कॅनॉट कंट्रोल देअर लाईफ. तू असे म्हणू शकना की बाबा तुझे रिलेशनशिपूत असूक जायना. खूपदा पेरंट्स असे म्हणता नी, ही तुझी एज नी, आता तुझे रिलेशनशिप असूक जायना, किंवा आता तुवें फक्त अभ्यासाचेर फोकस करूंक जाय, पहिली जॉब कर, मागीर रिलेशनशिपाचे पळोवया. दॅट इज नॉट पॉसिबल नाव. जसे म्हणटा नी, जसे वारे येतात तसे सूत धरपाक स्टार्ट करूंक जाय. सो थिंग्स आर चेंजींग. सो पेरंट्स नीड टू अंडरस्टँड, ओके, गीव देम अ सेफ सिच्युएशन. तेंकां म्हण की ओके, तुजे जर रिलेशनशीप सुद्दां जाले, आय एम देअर विथ यू, बट यू हॅव टू बी सेफ. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट यू आर इन सर्टन एज ग्रुप, तातूर तुजे लिमिटेशन्स आसा इन अ रिलेशनशीप. यू हॅव टू मेक शुअर की तातूर तुका अभ्यासाक त्रास जायना.
1: बरोबर.
0: ओके, वेन अ चायल्ड इज कमिंग टू यू, जर तुवें इतले सेफ्टी दवरली तुमच्या रिलेशनान, द चायल्ड वील कम टू यू वेन दे आर टॉकिंग अबाउट ब्रेकअप.
1: राईट.
0: वेन द चायल्ड कम्स टू यू, जसे तुवें म्हटले, असे म्हणून दितकारप ना की बाबा किरे हे बारीकशे किरे घेऊन बसला, अभ्यासाचे चड स्ट्रेस मरे ना. अंडरस्टँड देम, म्हाका कळटा तुमचे खूप वर्सांचे नाते आशिल्ले, तातूंतल्यान आता तुटले म्हणून तुका त्रास जाता.
1: बरोबर.
0: टॉक टू मी, सांग म्हाका किरे त्रास जाता, तुका जाय जाल्यार आम्ही हेल्प सुद्धा घेऊ शकता. ओके, सो दिस इज द वे, सपोर्ट दाखवप ऑर जस्ट बीइंग देअर, दॅट इज मोर देन इनफ वॉट पेरंट्स कॅन डू.
1: सो आता जर आमच्या लागच्या म्हटल्या फॅमिलीतल्या किंवा फ्रेंड्स जर त्यांना रिलेशनशिप ऑर इवन अबाउट एग्जाम जर आमकां तांकां स्ट्रेस रिलीफ तांचो करपाक जाय जाल्यार कशी मदत आमी करू शकता तांकां?
0: ओके, हातूर फर्स्ट स्टेप आसा, जसे आमी म्हटले की आयकून घेवप. ओके, लिसन टू देम, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तू आता फ्रेंड्स म्हण किंवा पेरंट्स म्हण, आता आमी जेन्ना स्कुलांनी टॉक वगैरे दिवपाक वता, वी टीच देम समथींग कॉल्ड अ सायकोलॉजिकल फर्स्ट एड. तातूर चड गजाली ना, तातूर पहिली गजाल म्हणजे लिसन, ॲक्टिव्हली लिसन. असे नी की तू उलयता आणि हा माझ्या आणि किरे काम करता, ना. त्या मनशाक असे दिसूंक जाय की वो मनीस म्हाका समजून घेता, नॉन जजमेंटली. तुझ्या मनात जजमेंट असूंक जायना की हेजे किरे फालतूचे स्ट्रेस, तसे ना. जजमेंट दवरून असताना यू हॅव टू लिसन टू दॅट पर्सन. केन्ना केन्ना एका मनशाक फक्त एक लिसनिंग इयरूच जाय असता, नथिंग मोर दॅन दॅट. दे डोंट वॉन्ट युअर ऍडवायस, सो रोकडे ऍडवायस दिवपाक वचनाका. लिसन टू देम, आस्क देम वॉट इज तेंकां किरे जाय. ओके, आस्क देम तुका किरे त्रास जाता. लुक एट द फिजिकल सायन्स अँड द जे वॉर्निंग सायन्स हांवें थोड्या वेळा पयलीं सांगले, त्या सायन्साचेर मातशें लक्ष दियात. जर तुमच्या लागच्या मनशान एक एग्जामीचो रिजल्ट आयलो जावं ब्रेकअप जालो, तो आता एकटो एकटो रावता, कोणा कडेन उलयना, मिक्सअप जायना, तूं पळयता की पयलींचे जे एक्टिविटीज आशिल्ले ताका खूब आवडटाले, तातूर सुद्दां आतां ताका इंट्रस्ट ना, अशें म्हणटा की कांय होपूच उरूं ना. दीज आर सम ऑफ द वॉर्निंग सायन्स दॅट दे हॅव टू कीप एन आय ऑन. ओके, आनी जर अशें कितें तांकां दिसलें जाल्यार तू त्या मनशा कडेन उलोवंक शकता की आय अंडरस्टँड तुका त्रास जाता, बट आय फील एट दीस पॉयंट ऑफ टायम आमी एका प्रोफेशनला कडेन वचून उलयल्ले बरें, आमी हेल्प घेवंक शकता, ह्या बद्दल ते हेल्प करूं शकता तांकां.
1: रायट. तुमी म्हटले की जेन्ना आफ्टर लायक अशें कितें सिच्युएशन जालें जाल्यार सर्टन एक्टिविटीज म्हटल्यार पयलीं तो कितें तरी करतालो किंवा ते कितें तरी करताले, तातूंतल्यान इंट्रस्ट वता. इफ जो तो जर इंट्रस्ट ताका परत गेन करपाक जाय जाल्यार ताका कसो ऍडवायस दिवप ऑर ताणी कितें करप?
0: ओके, सो इफ यू आर फिलींग की आतां कांयच इंट्रस्ट ना कसो दिसता, हांव म्हणना की तूं सामकें फोर्स कर स्वताक आनी भायर सर आनी आतां बॅडमिंटन खेळपाक लाग जाय तुका आवडटलें, ना. स्टार्ट स्मॉल, स्टार्ट विथ युअर रुटीन ऍक्टिविटीज, नीट टायमार घेवप, स्लीप एंड वेकअप एट द सेम टायम, इट रेगुलरली. इफ यू फील दॅट तुका आयसोलेट करून दिसता तरी डोंट डू इट, कम एंड सीट आउटसायड विथ द फॅमिली. इवन इफ यू आर नॉट टॉकिंग, तू मे बी उलयचे ना तेंचे कडेन, बट बस फॅमिली बरोबर बस. सिटींग इन दॅट एनवायरमेंट, सिटींग विथ युअर फ्रेंड्स इज गोईंग टू मेक यू फील बेटर. टेल युअर पेरंट्स अँड वी कॅन गो फॉर अ वॉक, भायर सर, डोंट आयसोलेट युअर सेल्फ. ओके, स्टार्ट स्मॉल विथ स्मॉल स्टेप्स. इफ यू कांट डू इट, ऑलवेज आस्क फॉर हेल्प.
1: बरोबर. दोतोर, एक लास्ट तुमी आमच्या लिसनरांक एक मेसेज दिवपाक शकता जाल्यार एक मेसेज दिवची?
0: येस, सो युथाक हांव मेसेज दितां

0: कि आई वॉन्ट यू ऑल टू अंडरस्टैंड दैट वन एग्जाम वन रिलेशनशिप इज नॉट डिफाइनिंग युअर आयडेंटिटी. तर तुमची आयडेंटिटी अस्तित्व तुमची लायकी कायच डिफाईन करना. इट्स लायक तुमचेकडे लायफ एक व्हडलो बूक असा आणि दिस इज जस्ट वन पान भितरले एकूच
1: बरोबर
0: पान किंवा एक चॅप्टर असा ते फुडें वचून बदलतले. फुडें लायफान खूप घडामोडी जावपाच्यो आसा. सो डोंट फोकस ऑन वन थिंग. पेरंट्सांक थोडे सल्ले आसा की एक सेफ हार्बर क्रिएट करा. यू मेक अ सेफ हार्बर फॉर युअर चायल्ड सेईंग दॅट तुका केन्नाय कितें त्रास जाल्यार हांव आसा. लेट देम फील दॅट. ओके इन टर्म्स ऑफ रिलेशनशीप जावं जावं एग्जाम जावं. ओके लिसन टू देम. डोंट एडवायज एवरी टायम रादर दॅन सेईंग की बाबा तूं एग्जामीन कसो फेल जालो कितें ह्या फावटी रॉंग जालें तें आमी बसून डिस्कस करुया. डोंट वरी वील सी हाव इट वर्क्स. डू नॉट कंपेर डू नॉट क्रिटिसायज. मोस्ट ऑफ द टायम कंपेरिजन हें जाता
1: कंपेरिजन खूब
0: त्या
1: मेजर
0: खातीर.
1: प्रॉब्लम
0: हां त्या खातीर खूबदां भुरग्यांक त्रास जाता. ओके डू नॉट कंपेर देम वीथ एनी वन. ओके जर कंपेर करूंकच जाय ह्या भुरग्यांकूय हांव सांगता कंपेर विथ युअर लास्ट रिजल्ट. ओके लास्ट टायम म्हाजो हो रिजल्ट आयलो ह्या फावटी मे बी हांवें 2 मार्क एक्स्ट्रा घेतला दॅट इज ऑल्सो अ वीन. ओके प्रेज द एफर्ट फॉर द पेरंट्स. डोंट लूक एट द मार्क्स ऑलवेज. प्रयत्न
1: बरोबर
0: कितले केला बाबा तूं इतले प्रयत्न केले आय एम रियली प्राउड ऑफ यू. मार्क्स कितले आयले ते आमी मागीर पळोवया. रायट वी कॅन वर्क ऑन दॅट. ऑलवेज गीव देम दॅट दॅट थिंग दॅट आय एम देर वीथ यू अँड वी कॅन वर्क इट आवट टुगेदर. इट्स नॉट लायक यू नो सदांच भुरग्यांक एक फियर आसता फियर ऑफ डिसअपॉइंटमेंट नॉट ओनली फॉर देमसेल्स बट आपूण पेरंटाक खाली उडयतलो काय तेंचे आपणें एक्सपेक्टेशन आशिल्लें आपणें पूर्ण केलें ना. सो वो एक भुरग्यांक फियर सदांच आसता. सो मेक देम बिलीव दॅट देर इज नथींग लायक दॅट. तो भंय दवर नाका. कितें आसा तें आमी बरोबर फेस करुया एन्ड वी कॅन गो हॅड वीथ दॅट. सो आय थिंक दीज आर सम ऑफ द थिंग्स एन्ड स्पेंडींग टायम टुगेदर विथ द फॅमिली. मोस्ट ऑफ द टायम आतां 12वी 10वी जाली की घरांत फक्त एकूच संभाशण एकूच की एग्जामीचें हें करूंक जायना. स्पेंड टायम टुगेदर एक थोडो वेळ काडात. ती जेन्ना ब्रेक घेतात यो म्हाज्या बरोबर थोडो वेळ कितें तरी तुका आवडटा तें आमी कूक करुया किंवा आमी भायर अशी वॉकाक या. सो डू समथींग लायक दॅट दॅट वील मेक द चायल्ड फील ऑर द यूथ फील इन्क्लुडेड.
1: एग्जॅक्टली दोतोर खूब डिटेल्ड इन्फॉर्मेशन अशी तुम्ही आमकां प्रोवायड केली. हॅलो डॉक्टर, आयच्या ह्या कार्यावळीत तुम्ही आमचे बरोबर हांगा आयली, आमकां मार्गदर्शन तुमी केले, त्या खातीर तुमकां खूब खूब देव बरें करूं. आनी आमच्या लिसनर्सांकूय हे तुमी जे इन्फॉर्मेशन दिला आसतले ताचो लाभ जालाच आसतलो अशें हांव मानता. आयकुपेनो तुमी आयकताले हॅलो डॉक्टर ही कार्यावळ, आनी आयज आमच्या बरोबर आशिल्ली सायकॅट्रिस्ट डॉक्टर तन्वी पेडणेकर. आनी ह्या बरोबर ही कार्यावळ हांगाच सोंपता. कांय खेळांतच मराठी भक्तिगीतांच्या कार्यावळी बरोबर आमी तुमकां मेळटले. आयकत रावात 105.4 FM रेनबो.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे

2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

रसिक श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात 105.4 FM रेनबो. दुपारचे 2:02 होत आहेत आणि सुंदर असा छोटासा मराठी भक्तिगीतांचा हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी सुरू करत आहोत. आणि या कार्यक्रमात पहिलं भक्तिगीत अजित कडकडे यांच्या आवाजातून, प्रवीण दवणे ह्यांचं गीत आणि नंदू होणप ह्यांचं संगीत.

आणि यापुढील भक्तिगीत सुरेश वाडकरांच्या आवाजातून विद्या ओक यांचं गीत आणि संजय राज गौरीनंदन यांचं संगीत.

0: संत ज्ञानेश्वर महाराजांचे हे शब्द आम्ही ऐकले किशोरीताई अमोणकर ह्यांच्या आवाजातून. आणि मराठी भक्तिगीतांच्या या कार्यक्रमात आता घेऊया एक लहानशी विश्रांती.
1: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
2: विष्णू माय जग,
3: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM

श्रोते हो, सुमन कल्याणपुरे यांच्या आवाजातून हे भक्तिगीत आम्ही ऐकलं. संत तुकाराम महाराज यांचे शब्द आणि कमलाकर भगवत यांचं संगीत. आणि यापुढे भक्तिगीतांच्या या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत रामदास कामत यांच्या आवाजातून.

नमस्कार, यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां आंध्र प्रदेश आनी कर्नाटकाच्या एका दिसाच्या भोंवडेर आसतले. आंध्र प्रदेशातल्या भोगापुरमात अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ते उक्तावण करतले. आंध्र प्रदेशाची भोंवडी सोपल्या उपरांत प्रधानमंत्री कर्नाटकातल्या मैसूरात स्वामी विवेकानंद सांस्कृतीक युवा केंद्र विवेक स्मारकाचे उक्तावण करतले. आयुष मंत्रालय आनी भारत एआय हांणी आयुष क्षेत्रांत कृत्रीम बुद्धीमत्तेचेर चलपी नवनिर्मितीक चालना दिवपा खातीर समजिकायेची कबलात केला. सावदी अरेबिया आनी हेर 13 देशांनी अस्तंत आशियातल्या मुखेल उदका मार्गातल्या जहाज येरादारीची राखण करपाचो हेतू आशिल्ली दर्यावेल्या संरक्षण युतीची थापणूक केल्या. 5 फावटी फिफा विश्वचषक चॅम्पियन जाल्लो ब्राझील कोलकाता हांगा भारतीय फुटबॉल पंगडा आड आंतरराष्ट्रीय फ्रेंडली मॅची खेळटलो. ही मॅच 3 ऑक्टोबराक सॉल्ट लेक स्टेडियमांत जावपाची आसा. काल अखिल भारतीय फुटबॉल संघटनेन ही घोषणा केल्या. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी NCS हांणी केल्ल्या नोंदी प्रमाण शुक्रारा सकाळी चीन, तिबेट आनी नेपाळांतल्या कांय वाठारांनी भूक

भूकंप जाले। चीनात 4.5 प्रमाणाचो सगळ्यात बळिष्ठ भूकंप जालो। सोयाबीन प्रजनन आणि शेती सुधारपा खातीर AI पावर्ड यंत्रणा तयार करपाक अमेरिका भारतान हात मळयला। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. नीट प्रस्नाचेर विद्यार्थ्यांनी केल्ल्या निदर्शना वेळार पुलिसांनी केल्ल्या कारवायेक लागून विरोधकांनी निषेध केलो. या उपरांत संसदेची दोनूय सभाघरां दिसा खातीर स्थगीत केल्ली. 3 ऑगस्टाक लोकसभा आणि राज्यसभेची परतून बसका जातली. 20 जुलयाक जंतर मंतर हांगा जाल्ल्या निषेधा वेळार जखमी जाल्ल्या दिल्ली पुलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी निदर्शना वेळार पुलीस अधिकाऱ्यांक मुद्दाम निशाणे केल्याचो आरोप केला. राष्ट्रकुल खेळा सर्तींत भारताचो वेटलिफ्टर लवप्रीत सिंग हांणी रुप्या पदक मेळयले, जाल्यार सीमा काली रामन हांणी बायलांच्या डिस्कस थ्रो प्रकारांत काश्या पदक जोडले. 5 फावटी फिफा विश्वचषक चॅम्पियन जाल्लो ब्राझील कोलकाता हांगा भारतीय फुटबॉल पंगडा आड आंतरराष्ट्रीय इश्टागत मॅची खेळटलो. ही मॅच 3 ऑक्टोबराक सॉल्ट लेक स्टेडियमांत जावपाची आसा. काल अखिल भारतीय फुटबॉल संघटनेन ही घोषणा केली. ड्युरंद कपाची 135वी आवृत्ती आयज शिलाँगात सुरू जाली. जवाहरलाल नेहरू स्टेडियमांत ई गट सर्तीचे आयोजन केल्ले. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचो अदमास सांगून रेड अलर्ट जारी केला. फुडल्या 3 दिसांनी ईशान्य भारत, पंजाब, कोकण, गोय, ओडिशा, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थान या वाठारांनी व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

जाणा तुम्ही ऐकतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ 105.4 MHz आणि आता ह्याच कार्यावळीत मुखार ऐकूया विदुषी शुभा मुगदळ हांचे गायन.

0: इष्टांनो, तुम्ही ऐकत आले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ, आणि ह्या कार्यावळीत तुम्ही ऐकले राजश्री पाठक हांचे गायन, तशेंच विदुशी शुभा मुगदळ हांचे गायन. आणि आता ह्या सभेन तुमकां मुखार आयकूंक दिता कोंकणीतल्यान मुखेल खबरो.
1: मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री रक्षा सिंग आनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी आयज क्रांतिकारी शहीद उधम सिंग हांकां तांच्या हुतात्मा दिसा आर्गां ओपल्यात. ओएनजीसी म्हळ्यार तेल आनी सैमीक वायू महामंडळान कणगिणी हांगासर आपल्या एडवान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटांत उर्जा भारत कन्व्हेन्शन सेंटराचे उक्तावण केल्ल्यान गोंयच्या कन्व्हेन्शन आनी वेवसायीक पर्यटन मळार उर्बा मेळ्ळ्या. नीट विशयाचेर विद्यार्थ्यांच्या निषेधा वेळार आरोप केल्ल्या पुलीस कारवाई सयत कितल्याशाच मुद्द्यांचेर विरोधकांनी गदारोळ केल्ल्यान राज्यसभा दिसा खातीर स्थगीत केल्ली. ह्याच मुद्द्याचेर लोकसभा दनपारां 12 मेरेन स्थगीत केल्ली. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात आनी मध्य महाराष्ट्रांत उटंग

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.

तुम्ही ऐकता स्टेशन ऑफ द नेशन एफ एम रेनबो आणि या खिणाक ऐकता द रेनबो सांस ही कार्यावळ. इश्टानो, जगातल्या जायत्या देशांच्या आव्हानात्मक खेळाडू आड लढताना भारतीय पंगडान अत्यंत प्रभावी आणि शिस्तबद्ध कामगिरी केली असा आणि ह्या जागतिक मळार भारतान पदक तालिकेन आतापर्यंत धाव्वो मान प्राप्त करून आंतरराष्ट्रीय मळार आपल्या खेळाची उच्च पातळी सिद्ध केली असा, जी पुराय देशा खातीर एक अत्यंत अभिमानाची गजाल ठरली असा. ह्या महासर्तीन भारताच्या खेळगड्यांनी त्यांच्या सातत्यपूर्ण जिद्दी खेळाच्या बळाचेर आता मेरेन अशी 17 पदकां अजून पर्यंत मेळिल्ली आसा. ऐकूया हे मुखावयले गीत रेखा भारद्वाज हांच्या आवाजान.

Tumhe ki ta the rainbow san zi khare ulik she pa zons char mega hertz san chir. Ishtano aaj ami uletat Commonwealth Games 2026 kanche baddal. Tar ishtano वेटलिफ्टिंग ह्या खेळांत भारताची नामांकित खेळाडू मिराबाई चानू हांणी भारत देशाक व्हड अभिमान हाडून दिला. बायलांच्या 48 किलोग्राम वजनाच्या अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक गटांत तांणी स्नॅच आणि क्लीन एड जग मिळून वट्ट 190 किलोग्राम वजन उखलून इतिहासीक कामगिरी केल्या. तांच्या ह्या अप्रतिम यशा खातीर भारताक ह्या पुराय कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेतले पयले वयले भांगराचे पदक मिळून दिल्ले आसा, जे आमकां भारतीयां खातीर खरेंच अभिमानाची गजाल.

त्या दिसा वडाकडे गडद तिनसना मंद मंद वाजत आयली तुजी गो पायजणा. बाकी बाब बोरकार हांची ही रचना तुम्ही ऐकले. सिद्धनाथ भुयाव हांचो हो आवाज. आणि इश्टानो ह्या खिणाक तुम्ही ऐकतात द रेनबो सांस्की कार्यावळ. आणि आयज आम्ही उलयतात कॉमनवेल्थ गेम्स हांच्या बद्दल. तर आयकुबेनो, पॅरा एथलेटिक्स विभागान भारताची जिद्दी खेळाडू शर्मिला धनकड हांणी आपली अफाट टाक आणि आत्मविश्वास दाखोवन अप्रतीम यश मेळयले. बायलांच्या शॉटपूट प्रकारांत तिणेन 9.81 मीटर इतक्या लांब अंतराचेर गोळा फेकून सर्तीतल्या सगळ्या प्रतिस्पर्धकांक फाटी उडयले. तांच्या ह्या विक्रमी आनी ऐतिहासीक फेका खातीर भारत देशा खातीर पॅरा एथलेटिक्स मळार एक मोलाचे आनी अविस्मरणीय भांगराचे पदक जिखपाक यश आयले. तर इश्टाना ऐकूया हे मुखावयले गीत अमित कुमार आनी आशा भोसले हांच्या जोड आवाजान.

0: यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।
1: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी प्राप्ती गावकर तुमका राष्ट्रीय खबरो दिता। नीट प्रश्नाचेर विद्यार्थ्यांनी केल्ल्या निदर्शना वेळार पुलिसांनी केल्ल्या कारवायेक लागून विरोधकांनी निषेध केलो, त्या उपरांत संसदेची दोनूय सभाघरां दिसा खातीर स्थगीत केल्ली। लोकसभेत बोवाळ जाल्ल्यान जल्म आणि मरण नोंदणी विधेयक 2026 चर्चा करिनासतनाच संमत झाले। या विधेयकाक लागून जल्म आणि मरणाची कळाव झाली नोंदणी हे विषयीचे कायदे चढ कडक झाल्यात। विरोधकांनी हे चर्चेत वाटो घेऊक नाशिल्ल्यान संसदीय व्यवहार मंत्री किरण रिजिजू हांणी टीका केली। 3 ऑगस्टाक लोकसभा आणि राज्यसभेची परतून बसका जातली। 20 जुलयाक जंतर मंतर हांगासर जाल्ल्या निषेधा वेळार जखमी जाल्ल्या दिल्ली पुलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी निदर्शना वेळार पुलीस अधिकाऱ्यांक मुद्दाम निशाणे केल्ल्याचो आरोप केला।
2: पापा भी जंतर मंतर के फ्रंट लाइन्स पे उनकी ड्यूटी लगी थी प्रोटेस्ट में। ऑन 25 May at 2 PM मुझे पता चला कि मेरे फादर को उनके हेड पे इंजरी आ रखी है। जब मेरे पापा घर आए तो उन्होंने मुझे बताया कि जो स्टूडेंट्स की प्रोटेस्ट है बस स्टूडेंट्स नहीं है, उसमें राउडीज है, उसमें एग्रेसर्स है, इस अपॉर्चुनिटी का यूज कर रहे हैं जस्ट टू क्रिएट केओस।
1: तशेंच ह्या घडणुके वेळार जायत्या पुलीस कर्मचाऱ्यांक गंभीर दुखापत जाल्ल्याचो कुटुंबातल्या लोकांनी दावो केला। इथेनॉल कार्यावळीचो अन्न सुरक्षेचेर परिणाम जायना अशें सरकारान स्पष्ट केला। इथेनॉल मिश्रीत पेट्रोल अन्न सुरक्षेकडेन तडजोड करिना, उर्जा सुरक्षा वाडोवप, कच्च्या तेलाची आयात उणी करप आणि शेतकारांची येणावळ वाडोवप हो ताचो हेतू आसा अशें सरकारान स्पष्ट केला। भौशीक वितरण पद्दत, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदो, कल्याणकारी येवजण्यो आणि सक्तीचो बफर स्टॉक हांचे खाला सगळ्यो गरजो पुराय केल्या उपरांतच भारतीय अन्न महामंडळातल्यान तांदूळ इथेनॉल उत्पादना खातीर वाडटात आणि फकत अन्न आणि भौशीक वितरण खात्यान प्रमाणित केल्ल्या अतिरिक्त स्टॉकांचोच वापर करतात असे पेट्रोलियम मंत्रालयान सांगला। केंद्रीय मंत्रिमंडळान उर्जा साठोवपाच्या पद्धतीन फ्लोटिंग सोलार फोटोवॉल्टिक प्रकल्पाच्या विकासा खातीर प्रधानमंत्री सूर्य सरोवर येवजणेक मान्यताय दिल्या। वट्ट 5,070 कोटी रुपया खर्च करून हे येवजणेक मान्यताय दिल्या असे आज प्रसार माध्यमाकडेन उलयताना मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले।
3: प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना में जितने वॉटर बॉडीज हैं, डैम्स हो, लेक्स हो, कैनाल्स हो, उन सब का उपयोग करके जो सोलर पावर जनरेशन कैपेसिटी क्रिएट करना है उसका अप्रूवल लिया गया है। 102 गीगावाट यानी 1,00,000 मेगावाट की कैपेसिटी पोटेंशियल है भारत में।
1: हे येवजणेचो काळ 5 वर्सांचो आसतलो। या प्रकल्पा खातीर अतिरिक्त भूंय संपादन करपाची गरज ना, जाल्यार विद्यमान जलाशय, कालवे आणि उद्योगिक तळ्यांचो फावो सारखो वापर करपाची संद निर्माण जातली असे वैष्णव हांणी फुडें म्हणला। केंद्रीय मंत्रिमंडळान विस्तारित खेलो इंडिया येवजणेक मान्यताय दिल्या आणि राष्ट्रीय खेळ महासंघाक 36,400 कोटी रुपया परस चड खर्च करून 2026-27 ते 2030-31 वर्सा खातीर आधार वाढोवपाक मान्यताय दिल्या। तशेंच मंत्रिमंडळान नॅशनल ऑफशोर एक्सप्लोरेशन स्कीम समुद्र मंथनाक 84,000 कोटी रुपया परस चड खर्च करून वर्स 2030-31 मेरेन मान्यताय दिल्या। ह्या उपक्रमाक लागून खेळांची मुळावी बांदावळ घटमूट जातली आणि देशभर दर्यादेगेवेल्या उर्जेच्या सोदाक चालना मेळटली असे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले। खेळ 5 फावटी फिफा विश्वचषक चॅम्पियन जाल्लो ब्राझील कोलकत्ता हांगा

0: सर भारतीय फुटबॉल पंगडा आड अंतरराष्ट्रीय फ्रेंडली सर्ती खेळटलो. ही सर्त 3 ऑक्टोबराक सॉल्ट लेक स्टेडियमांत जावपाची आसा. काल अखिल भारतीय फुटबॉल संघटनेन ही घोषणा केल्या. ड्युरंत कपाची 135वी आवृत्ती आयज शिलाँगात सुरू जाली. जवाहरलाल नेहरू स्टेडियमांत ई गट सर्तीचें आयोजन केल्लें. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात आनी मध्य महाराष्ट्रांत मुसळधार पावसाचो अदमास सांगून रेड अलर्ट जारी केला. फुडल्या 3 दिसांनी ईशान्य भारत, पंजाब, कोकण, गोंय, ओडिशा, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान ह्या वाठारांनी व्हड प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा. अंदमान आनी निकोबार जुवे, आंध्र प्रदेश, कर्नाटक, झारखंड, लक्षद्वीप, तेलंगणा, विदर्भ आनी अस्तंत मध्य प्रदेशांत दिसाक जोगलासयत वादळी वारें व्हांवपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्या फुडल्या राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40. नमस्कार.
1: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, दर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी. म्हणूनच आमी फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जावं मागीर ते फार्म वो सिटी.
2: फार्म टू सिटी
1: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर. फार्म टू सिटी.
2: फार्म टू सिटी.

तुम्ही ऐकतात स्टेशन ऑफ द नेशन एफ एम रेनबो, आणि ह्या खिणाक ऐकतात द रेनबो सांज ही कार्यावळ. आयज आम्ही उलयतात इश्टानो बॉक्सिंग प्रकारान भारताच्या भयमुक्त आणि आक्रमक बॉक्सरांनी रिंगामध्ये आपली खोस खाशेली छाप सोडिल्ली असा. बायलांच्या 50 किलोग्राम वजनाच्या गटात निखत झरीन आणि दादल्यांच्या 51 किलोग्राम वजनाच्या गटात अमित पंघाल आणि आपल्या जोरदार ठोशांच्या बळाचेर प्रतिस्पर्धकांक आव्हान दिले. ह्या दोनूय शूर खेळाडूंनी भारता खातीर कांस्य पदक म्हणजे ब्रॉन्ज मेडला जिखून देशाच्या पदकांची संख्या वाढोवपाक खूप मदत केली असा. आम्ही उलयतात कॉमनवेल्थ गेम्स 2026 हाच्या बद्दल आणि ह्या कार्यावळीन आता मुखार आयकूंक दिता लता मंगेशकर आणि उदित नारायण हांचो हो मुखावलो जोडावाज.

परतून बसका जातली. 20 जुलयाक जंतर मंतर हांगा जाल्ल्या निशेधा वेळार जखमी जाल्ल्या दिल्ली पुलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांतल्या लोकांनी निदर्शना वेळार पुलीस अधिकाऱ्यांक मुद्दम निशाणे केल्ल्याचो आरोप केला. राष्ट्रकुल खेळा सर्तीन भारताचो वेटलिफ्टर लवप्रीत सिंग हांणी रुप्या पदक मेळयले. भारतीय हवामान खात्यान आयज गुजरात आनी मध्य महाराष्ट्रांत मुसळधार पावसाचो अदमास सांगून रेड अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: इश्टांनो, तुम्ही ऐकतात तुमची पसंती ही फोन इन कार्यावळ. तुमकां आयकुपाची आसात तुमची आवडीची गीतां जाल्यार कॉल करात आनी आयकात तुमची आवडीची गीतां. सद्या आमकां एक कॉल आयिल्लो आसा, पळोवया हो कॉल कोणाचो आयला तो. हॅलो,
1: हॅलो सर.
0: हां हॅलो, कोण उलयता?
1: हॅलो,
0: हॅलो, तुमचें नांव सांगू शकता तुमी?
1: म्हजें नांव लुसियान परेरा सर, लुसियान परेरा.
0: हां बाबा, लुसियान बाब, तुमी खंयसर खंयसर सावन उलयतात?
1: हा फर्स्ट टाइम कॉलर सर. सांगोडला सावन उलयता, सांगोडला.
0: ओके,
1: तालिगांव
0: सांगोडाचो.
1: सांगोडला
0: आनी
1: सावन उलयता.
0: लुसियान बाब, देव बरें करूंक तुमी कॉल केलो. अशेंच कॉल करीत रावात, आमकांय बरें दिसता जेन्ना तुमचे कॉल येतात तेन्ना.
1: ओके सर.
0: आनी आयज कितें आयकतले तुमी?
1: हा
0: आयज आयज खंयचे कितें आयकतले?
1: आयज म्हाका ते हें जाय, कांतार पॉज जाय. आंक बरी बरी और तुम मुस्कुराने की बात
0: ओके ओके
1: करती हो.
0: ओके ओके, तुमसे अच्छा कौन है या फिल्मातल्यान. ओके बाब, लुसियान बाब, देव बरें करून
1: ओके,
0: कॉल केलो म्हणून तुमकां आयकूंक दिता हें गीत,
1: तुकाय
0: कुमार
1: तुकाय
0: सुना.
1: देव बरें करूं सर, तुकाय
0: येस
1: देव बरें करूं.
0: येस येस, अशेंच कॉल करीत रावात.
1: ओके, थँक यू वेरी मच सर.
0: येस येस, तर हें आशिल्लें लुसियान बाब आनी तांच्यांनी मागयल्लें आसा तुमसे अच्छा कौन है या फिल्मातलें गीत, कुमार सानू
1: ओके, थँक
0: हांच्या
1: यू वेरी
0: आवाजान.
1: मच सर. थँक यू.

0: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: केंद्रीय सरकारान 2 मुखेल केंद्रीय उपक्रमा खाला गोंया खातीर वट्ट 254 कोटी परस चड नुस्तेमारी प्रकल्पांक मान्यताय दिल्या अशी माहिती केंद्रीय नुस्तेमारी पशुपालन आनी दुग्ध मंत्री राजीव रंजन सिंग हांणी राज्यसभेक माहिती दिली. खासदार सदानंद शेट तानावडे हांणी 29 जुलयाक प्रस्नाक बरयल्ल्या जाप दितना मंत्रीमंडळान प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणे खाला 147.23 कोटी रुपया प्रकल्पांक मान्यताय मेळ्या अशें सांगलां. ह्या प्रकल्पांचो फायदो राज्यांतल्या 463 लावार्थ्यांक जाला. तातूंत नुस्तेकार, नुस्तेमारी सहकारी संस्था आनी आपमजत गटांचो आस्पाव आसा. ते भायर नुस्तेमारी आनी जलसंवर्धन मुळावी बांदावळ उदरगत निधी खाला 107 कोटी मोलाच्या प्रकल्पांक मान्यताय मेळ्या. तातूंत गोंयांतल्या 4,339 लावार्थ्यांचो आस्पाव जाता. राष्ट्रीय उदका खेळा संस्था, भारतीय पर्यटन आनी प्रवास वेवस्थापन संस्था गोंय हांगा 2026-27 शिक्षणीक वर्सा खातीर प्रवेश प्रक्रिया उक्ती केली. भारत सरकाराच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था आशिल्ली ही संस्था पर्यटन आनी प्रवास वेवस्थापनांत MBA 2026-28 आनी पर्यटन आनी प्रवासान BBA 2026-29 वर्सा उपलब्ध करून दिता. ही संस्था उद्देग प्रधान अभ्यासक्रम, अणभव आशिल्ले प्राध्यापक, इंटर्नशीप आनी प्लेसमेंट संदी, उद्देगीक उक्तावण, उदका खेळा प्रशिक्षण सुविधा आनी सक्रीय युवा पर्यटन क्लब दिता. इत्सूक उमेदवारांनी प्रवेशाचो तपशील मेळून संस्थेच्या संकेतथळावरवीं ऑनलायन नोंदणी करूं येता. संस्थेच्या प्रवेश हेल्पलायन क्रमांकाचेरूय चौकशी करूं येता. सरकारा वतीन फाल्यां 1 ऑगस्ट 2026 दिसा लोकमान्य टिळक पुण्यतिथी पाळटली. पर्वरी सचिवालय हांगा सकाळी 6:30 आयोजीत जातली. ह्या कार्यक्रमांत मुख्य सचीव लोकमान्य टिळकांच्या फुटवाक फुलाहार ओंपतले. कार्यक्रमाक मंत्रीमंडळांतले वांगडी, सरकारी सचीव, अतिरिक्त सचीव, जोड सचीव आनी सचिवालयांतले कर्मचारी हजर रावतले. राष्ट्रीय आपत्ती निवारण दळान आयज कुटी फोंडा वाठारांतल्या विद्यार्थ्यां खातीर एक खासा प्रशिक्षण कार्यावळ घडोवन हाडली. NDRF म्हणजे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दळाच्या महाराष्ट्र गोवा विभागाचे निरीक्षक ज्वाला दास हांच्या मुखेलपणाखाला हे प्रशिक्षण सत्र जाले. काळजाचो आकात आयल्यार CPR कसो दिवप, तशे एखादी जखम जाल्यार रक्तस्राव कसो थांबवप अशा जीव वाटोवपी वेगवेगळ्या गजालींचेर तांणी प्रत्यक्ष दाखयले. खेळा आनी युवा वेव्हार संचालनालय कळीत केला की भारत सरकाराच्या युवा वेव्हार आनी खेळा मंत्रालयान 2025 वर्सा खातीर तेन्झिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारा खातीर नामांकनां मागयल्यात. हे पुरस्कार साहसी क्षेत्रांत कार्यरत आशिल्ल्या व्यक्तींच्या कामगिरीच्या सन्मानार्थ दितात. साहसी क्षेत्रांतल्या जिणेगौरव कामगिरी खातीर एक पुरस्कार दिवपाची तजवीज आसा. गोंय वेधशाळेन आयज उत्तर आनी दक्षिण गोंयांत पावसा खातीर येल्लो अलर्ट जारी केला. हवामान विभागाच्या सध्याच्या अंदाजा प्रमाण फुडले 2 दिसांत कांय वाठारांनी घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच 30 जुलय ते 5 ऑगस्ट मजगतीं राज्यांतल्या चडशा वाठारांनी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यताय उक्तायल्या. हवामान विभागान नागरिकांक सतर्क रावपाचें आवाहन केलां. घोग्यांनी पावस आनी नेटाच्या वाऱ्याचे फाटभुंयेर जतनाय घेवची अशें म्हळां. खास करून सकयले वाठार, न्हंय आनी दर्यादेगेर घसघस्यांचेर वचप टाळचें आनी प्रशासनाच्या सुचनांचें पालन करचें असोय उलो हवामान विभागान मारला. मजगतीं पणजेंत चडांत चड तापमान 31 अंश सेल्सियस नोंद जाला जाल्यार उण्यांत उणें तापमान 26 अंश सेल्सियस नोंद जाला. गोंयांत बुद्धीबळाक उर्बा दिवपा खातीर खेळा संचालनालया कडल्यान जी मजत जाय ती मेळटली अशें आश्वासन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिलें. कांदपाल पणजीतल्या मनोहर पर्रीकर खेळा संकुलांत गोंय बुद्धीबळ संघटनेचे अकादमीच्या उक्तावण सुवाळ्यांत ते मुखेल सोयरे म्हणून उलयताले. परतून एक फावट आयच्यो

0: कशी दिसली असते त्यानं
1: बेस्ट असले बेस्ट
0: यार, थोडी
1: असले
0: दिलगुडान दाखव यार. आणि आम्ही कार्यक्रमा खातीर येते कितीतरी करूया.
1: येस डेफिनेटली डेफिनेटली डेफिनेटली बाब. येस येस येस. तर आमकां ह्या गिताची आनी वेगळी वळख दिवपाची गरज ना. तर हे कितें आसा, किनारा फिल्मांतल्यान लता मंगेशकर आनी भुपेंदर हांच्या जोड आवाजान. तर बाब देव बरें करूंक तुमी कॉल केला म्हणून अशेंच परत अशेंच कॉल करीत रावात आनी आयकत रावात तुमचे आवडीची गितां. तर इश्टानो हें आसा किनारा फिल्मांतलें गीत लता मंगेशकर आनी भुपेंदर हांच्या जोड आवाजान.

0: तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो आणि ह्या खिणाक तुम्ही ऐकता तुमची पसंती ही फोन इन कार्यावळ. इश्टानो तुमका जर ऐकुपाची असा तुमची आवडीची गीतां जाल्यार आमकां कॉल करात. आमचो नंबर जावन आसा 2224457. सुरवातीक 08322 डायल करपाक विसरूं नाका. तर अशेंच कॉल करात आनी आयकात तुमचे आवडीची गीतां. आनी इश्टानो ह्या खिणाक एक आमकां कॉल आयिल्लो आसा, पळोवया हो कॉल कोणाचो आयला तो. हॅलो हॅलो हा कोण उलयता?
1: उलयता.
0: बाब सांगात कशे आहात तुम्ही?
1: हॅलो
0: हॅलो ऐकूंक येता न्हू?
1: हॅलो
0: हॅलो बाब सांगात किती म्हणतात? हॅलो
1: हॅलो
0: हॅलो तुमचा आवाज येता म्हाका, तुम्ही उलोवपाक शकता?
1: हॅलो
0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो नवलू बाब सांगात ऐकूंक येता तुमचा आवाज म्हाका? म्हाका दिसता कांय तांत्रीक कारणांक लागून हो कॉल कनेक्ट प्रॉपरली कनेक्ट जावपाक पावलो ना. तर इश्टानो अशेंच कॉल करीत रावात आनी आयकत रावात तुमची आवडीची गीतां. आनी ह्या खिणाक आयकूंक दिता हें कहो ना प्यार हें ह्या फिल्मांतले लक्की अली हांच्या आवाजांतलें गीत.

0: तुम्ही ऐकता स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो आणि या खणाक ऐकता तुमची पसंती ही फोन इन कार्यावळ. तुमका ऐकुपाचे असतात तुमची आवडीची गीतां जाल्यार कॉल करात आमका. आमचो नंबर जावन आसा 2224457 सुरवातीक 08323 डायल करपाक विसरू नका. तेन्ना वाट कोणाची पळयतात मोबायल तुमच्या हातीन आसतलोच तेन्ना डायल करा आमचो नंबर आनी ऐकात तुमची आवडीची गीतां. आनी ह्या खिणाक आमकां एक कॉल आयिल्लो आसा तो कॉल कोणाचो आयला तो पळोवया. हॅलो हॅलो
1: हॅलो
0: हॅलो कोण उलयता?
1: शिवा सावंत उलयता.
0: शिवा सावंत बाब कशे आहात तुम्ही?
1: आम्ही बरे आसा.
0: आणि किती म्हणता कशें चल्लां आमोण्या?
1: बरें चल्लां. पावस बी बरो पडटा.
0: पावस बी बरो पडटा. तुमकां माशेलान बी सामके लागीं तर
1: हय.
0: निकतोच चिखल कालो जालो. आणि तुम्ही गेल्ले का ना?
1: ना ना.
0: ओके ओके. सो खूप लागीं सारको लागीं तुमकां. आणि आयज किती ऐकतले तुम्ही?
1: खंडोळा मासेर.
0: हय हय हय हय हय. आणि आयज किती ऐकतले? हॅलो. हा सांगात. गुलाम फिल्मातले गीत खंयचे?
1: ते क्या बोलते तू.
0: ओके ओके ओके. आणि हे गीत तुम्ही कोणाक भेटयतात?
1: सगळे आमचे लिसनर आसा त्यांच्या लागून.
0: बरे बरे बरे. हा शिवाबाब देव बरे करून तुम्ही कॉल केला म्हणून अशेच कॉल करीत राहत आणि ऐकत राहत तुमची आवडीची गीत. आणि ऐकूपयान हे आशिल्ले शिवा सावंतबाब आमोणेच्यान आणि त्यांच्यानी ऐकले मागयल्ले हे गीत गुलाम फिल्मातले.

0: से करेंगे और क्या।
1: तुम्ही ऐकत आहात तुमची पसंती ही फोन इन कार्यावळ, आणि ह्या कार्यावळीन ह्या खेळात तुम्ही ऐकत आहात अलका याज्ञिक आणि आमिर खान हांच्या जोड आवाजान गुलाम फिल्मातले हे गीत। आणि इष्टानो असेच आमका कॉल करीत रहात आणि ऐकत रहात तुमचे आवडीची गीतं। आणि सध्या आणि एक कॉल आयला असा, तो कॉल कोणाचा आला तो पळूया। हॅलो,
2: हॅलो, गुड इव्हनिंग सर।
1: गुड इव्हनिंग बाप, कोण उलयता?
2: सिल्वेस्टर रॉड्रिगेज सर।
1: हा सिल्वेस्टर बाप, सांगात कसे आहात तुम्ही?
2: बरे बरे।
1: आणि म्हापशेकार किती म्हणतात? ओके ओके ओके। आणि आज किती ऐकतले तुम्ही? आज किती खुचे किती ऐकतले? यमला पगला दिवाना ह्या फिल्मातले खंचे देऊन? ओके ओके ओके ओके।
2: त्या भेटत सर।
1: हा सांगा।
2: टीचे नॉन टीचे आणि स्टुडंट ऑफ सेंट जेम्स कॉलेज वापसा।
1: येस थँक्यू। देव बरे करू तुमकाय बी सिल्वेस्टर बाप, देव बरे करू तुम्ही कॉल केला म्हणा। आणि हे आशिले सिल्वेस्टर बाप, त्यांच्यानी मागवले असा हे गीत यमला पगला दिवाना ह्या फिल्मातले सोनू निगम आणि निंदी कौर हांच्या जोड आवाजान। आणि त्यांच्यानी भेटले असा आपल्या स्टाफाक, तर ऐकूया हे गीत सोनू निगम आणि निंदी कौर हांच्या आवाजान।

श्रेष्ठांनो, तुम्ही ऐकता तुमची पसंती ही फोनीन कार्यावळ, आणि ह्या खिणाक हे गीत असतात सोनू निगम आणि नंदी कौर हांच्या जोड आवाजान. यमला पगला दिवाना ह्या फिल्मातल्या हे गीत मागयल्ले आशिल्ले सिल्वेस्टर बाब हांच्यानी म्हापसा कुचेलीच्यान. आणि थोडोच वेळ उरिल्लो आसा, त्याच वेळा भितर तुमकां आयकूंक येता हे मुखावयले गीत उदित नारायण हांच्या आवाजान.

नमस्कार, अक्षता यू एस आज काय मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी आयज गोवा राज्य मुळाव्या साधन सुविधा उदरगत महामंडळ म्हळ्यार GSIDC'न आयोजीत केल्ले गोंय वास्तुकला आनी शाश्वततायेचेर राष्ट्रीय परिषदेच्या उक्तावण सुवाळ्यान मार्गदर्शन केले. राज्यान 26 सुवातेचेर बसयल्ल्या AM कॅमेरा वरवीं येरादारी नेम मोडप्यांक फाल्यां 1 ऑगस्ट सावन तालाव जारी जावपाक सुरवात जातली. केंद्रीय सरकारान 2 मुखेल केंद्रीय उपक्रमा खाला गोंया खातीर वट्ट 254 कोटी परस चड नुस्तेमारी प्रकल्पांक मान्यताय दिल्या. सरकारा वतीन फाल्यां 1 ऑगस्ट 2026 दिसा लोकमान्य टिळक पुण्यतिथी पाळटली. गोंय वेधशाळेन आयज उत्तर आनी दक्षीण गोंयांत पावसा खातीर येल्लो अलर्ट जारी केला. तशेंच 30 जुलय ते 5 ऑगस्ट मजगतीं राज्यांतल्या चडशा वाठारांनी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यताय उक्तायल्या. राष्ट्रीय आपत्ती निवारण दळान आयज कुर्टी फोंडा वाठारांतल्या विद्यार्थ्यां खातीर एक खासा प्रशिक्षण कार्यावळ घडोवन हाडली. NDRF'च्या महाराष्ट्र गोवा विभागाचे निरीक्षक ज्वाला दास हांच्या मुखेलपणाखाला हे प्रशिक्षण सत्र झाले. गोंयांत बुद्धिबळाक उर्बा दिवपा खातीर खेळा संचालनालया कडल्यान जी मजत जाय ती मेळटली अशें आस्वासन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिला. अरुणाचल प्रदेशाचे मुखेलमंत्री पेमा खांडू हांणी ईशान्य राज्यांमदीं वेपार ऑनलायन शोशण घुंवळी वखदांचो दुरुपयोग बालविवाह

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

तुम्ही घेतात स्टेशन ऑफ द नेशन एफ एम रेनबो आणि स्टुडिओन वेळ जाल्लो आसा 8 वरां जावन 1 मिनीट आनी आतां ह्या सभेन तुमकां मुखार आयकूंक दिता कांतारांची कार्यावळ.

तुम्हें कतारांची कार्यावळ एफ एम रेनबो सभेन आणि इष्टानो ही कार्यावळ मुखार वर्तन आता ऐकूया रुटा रोज आणि आल्फ्रेड रोज हांचा जोडावाज.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राइब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
1: अनिष्ठानो, ह्या वेळार आता कातारांच्या कार्यावळींतल्यान आम्ही तुमचो निरोप घेता. तुम्ही घेता 105.4 MHz FM रेनबो.

तुम्ही ऐकतात सदाभहार गीतांची कार्यावळ, आणि आयज सदाभहार गीतांच्या कार्यावळीन आम्ही ऐकतात मोहम्मद रफी हांची गीतां. आतां तुम्ही ऐकले 1970 वर्सा प्रदर्शित झाल्या द ट्रेन ह्या फिल्मातले गीत. ह्या अजरामर गीताक आर डी बर्मन हांणी संगीत दिला, तर तांचे बोल प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी हांच्यांनी बरयल्ले. पडद्याचेर सुपरस्टार राजेश खन्ना हांचेर चित्र जाल्ले हे गीत मोहम्मद रफी हांच्या आवाजान आमी आतांच ऐकले. तर एकवेळ मुखार वयतना हे अत्यंत भावूक गीत मुखावयले तुमकां आयकूंक दिता. 1970 वर्सा आयिल्ल्या पगला कैका ह्या चित्रपटांतले आसा. ह्या गितान सोबीत संगीत दिल्ले आसा शंकर जयकिशन हांच्यांनी, आनी ताचे अर्थपूर्ण बोल हसरत जयपुरी हांच्यांनी बरयल्ले आसा. अभिनेता शम्मी कपूर हांचे चित्रीत जाल्ले ह्या गितान मोहम्मद रफी हांच्यांनी विरहाची आनी मोगाची भरिल्ली वेदना अत्यंत मखमली स्वरांनी सादर केल्ली आसा. आयकूया मोहम्मद रफी हांच्या आवाजान हे मुखावयले गीत.

इश्टानो, आयज 31 जुलय भारतीय संगीत विश्वातलो एक सामको भावूक असो दीस. आयज आपल्या अद्भूत आवाजान आनी सुरांनी करोडो लोकांच्या काळजाचे राज करपी संगीत विश्वाचे अमर गायक मोहम्मद रफी साहेब हांची पुण्यतिथी, आनी त्याच निमतान आमी आयकतात तांचीच ही गीतां. तर इश्टानो, हे मुखावयले गीत म्हळ्यार भारतीय संगीताच्या सुवर्ण काळांतले एक अप्रतीम गीत, जे 1960 वर्सा प्रदर्शीत जाल्ल्या काला बाजार चित्रपटांतले आसा. संगीताचे पितामा एस डी बर्मन हांणी ह्या गीताक मधूर चाल दिली आनी शैलेंद्र हांणी ताचे काव्यात्मक बोल बरयले. पडद्याचे सदाबहार नट देव आनंद हांच्या खास आकर्षक शैलीन चित्रीत जाल्ले हे गीत रफी साहेबांच्या गळ्यातल्या गोडव्या खातीर वळखले वता. आयकून घेता हांव मुखावला आवाज मोहम्मद रफी हांचो.

तुम्ही ऐकत आहात स्टेशन ऑफ द नेशन एफ एम रेनबो आणि ह्या खेळाक ऐकत आहात सदाबहार गीतांची कार्यावळीन. आज आम्ही ऐकत आहात मोहम्मद रफी हांचो हो आवाज. आज आपल्या अद्भुत आवाजान आणि सुरांनी करोडो लोकांच्या काळजाचे राज्य करपी संगीत विश्वाचे अमर गायक मोहम्मद रफी ह्यांची पुण्यतिथी आणि तांका आदरांजली ओपा खातीर आम्ही ही गीतं ऐकतात सदाबहार गीतांच्या कार्यावळीन. तर इश्टानो, जिणेचे व्हड तत्वज्ञान सांगपी हे मुखावयले गीत 1961 ह्या हमदोनू ह्या चित्रपटातले आसा. ह्या गीताचे बोल महान कवी साहिर लुधियानवी हांच्यांनी बरयल्यात आणि ताका संगीत जयदेव हांच्यांनी दिला. पडद्याचेर देव आनंद आणि हांच्या बिंदास अंदाजाचेर चित्रित झालेल्या ह्या गीतांत रफी साहेबांनी अत्यंत सहज आणि शांत सुरांनी दरेक परिस्थितीत हसत जगपाचो संदेश दिला. ऐकूया हे मुखावयले गीत मोहम्मद रफी हांच्या आवाजात.